0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्य.

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 22 मे.
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय.
0: गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्त्या खेळून झगडून शरीरबळ वाढतं, अवघड उदाहरणं सोडवून बुद्धिबळ वाढतं. तसंच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानानं राहण्यानं आत्मिक बळ वाढतं. आत्मिक बळ वाढणं म्हणजे देहबुद्धी कमी होणं, आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकट पाठवतो. पण तुम्ही त्यांना भीता, याला काय करावं? अशा परिस्थितीत संकट परत घेणं म्हणजे तुमचं अहित करणं आहे. त्या परमेश्वराला तुमचं हित कशात आहे हे उत्तम कळतं. भोग समाधानानं भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणं आलं असता औषध घ्यावं, पण औषधात गुण तरी परमात्म्यानंच ठेवलाय ना. औषधानं तरी गुण हमखास येतो असंही नाही आहे. एकाला येतो एकाला येत नाही. ज्याचं ज्यात हित होणं असेल तसं तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावं. तुम्ही एकच करावं, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझं सतत स्मरण व्हावं असं मागावं. दुखणं भोगायचं आहे तर ते समाधानानं का नाही भोगायचं? प्रारब्धाचं तुमच्या डोक्यावरचं ओझं कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणं आलं असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे ते आपोआप कमी होईल. मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते तशी देव आहे अशीही खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असं म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली, तुम्हाला जे पसंत तसं तुम्ही केलं. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडतं ते करणं, माझ्या आज्ञेत राहणं, नामस्मरण करणं, सर्वांभूती चांगला भाव ठेवून कुणाचंही मन न दुखवणं. परमात्म्याच सर्वात करतो, परमात्माच सगळं काही करतो अशी भावना ठेवणं. माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणं असतील. एक कारण असं की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरं कारण असं की तुम्ही अभ्यास करत नसाल. पण परमार्थामध्ये एकदम फरक होणं हे बरं नव्हे. समजा एखाद्याला आज 105 ताप आहे आणि उद्या तो एकदम 95 झाला, तर ते बरं नाही. तसंच मनुष्य आज रागीट आहे आणि उद्या एकदम शांत झाला, तर तेही बरं नाही. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हायला हवं आणि ते विवेकानं घडवून आणावं. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच त्याचा योग्य परिणाम लवकरच आपल्याला दिसू लागतो.
1: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
1: भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 142, दशक 10वे, समास पहिला, एक अंतकरण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। जाणीव म्हणजे अंतकरण। अंतकरण हा विष्णूचा अंश आहे असं जाण। अशा प्रकारे विष्णू पालन करतो। अज्ञानी प्राणी मारला जातो, अज्ञानी असेल तर तो संहारला जातो, नेण त्याला तमोगुण असं म्हणतात। तमोगुणामुळे रुद्र संहार करतो। काही जाणीव आणि काही नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव आहे। जाणता आणि नेणता जीव जन्माला येतो। जाणीवेने सुख होते, नेणीवेमुळे दुःख होतं। उत्पत्तीमुळे सुख दुःख निर्माण होतं। जाणण्या नेणण्याची बुद्धी हा देहाचा धर्म आहे। स्थूल देहामध्ये त्रिशुद्धी असते, त्याचा उत्पत्तीकर्ता ब्रह्मा असतो। उत्पत्ती, स्थिती आणि संहार अशा प्रकारचा जो विचार इथे व्यक्त झालेला आहे त्याचा प्रत्यय प्रत्येकाने घ्यावा। इथे श्रीदास बौद्धे गुरुशिष्य संवादे अंतःकरण एक नाम समास प्रथम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 10वा, समास दुसरा, देह आशंका नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। स्वामींनी विचार दाखवला पण इथे विष्णूचा अभाव आहे। ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे उत्पत्ती स्थिती संहार असं म्हटलं जातं, पण त्याचा काही अनुभव येत नाही। ब्रह्मा हा चार मुख असलेला उत्पत्ती करता त्याचा काही प्रत्यय नाही। पालन करता विष्णू चार भुजा असलेला आहे त्याची देखील ऐकून माहिती आहे। महेश हा संहार करतो त्याचाही प्रत्यय कसा येईल? लिंगपुराणात त्याचा महिमा सांगितला आहे, तो विपरीत आहे। शिव हाच उत्पत्ती स्थिती आणि लय करणारा सांगितला आहे। मूळ मायेला कोणी केलं हेही समजलं पाहिजे, तिच्यामुळे देवाचं रूप झालं। मूळ माया ही लोकजननी आहे, तिच्यापासून गुणक्षोभिणी निर्माण झाली। गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांचा जन्म झाला असं शास्त्र करणारे लोक बोलतात आणि सर्वसामान्य लोकही बोलतात, पण त्यांचा अनुभव विचारला असता त्यांना काही सांगता येत नाही। त्यांना विचारावं तर तो काही अनुभव मिळत नाही आणि प्रत्यय नसेल तर नाना प्रयत्न उपयुक्त ठरत नाहीत। प्रचिती नसूनही वैद्य म्हणवतो, उगाच उठाठेवी करतो तर त्याला लोक मानतील का? त्या मूर्खाला प्राणी मात्र किंमत देणार नाही, तसाच हाही विचार आहे। प्रत्ययाने खात्री पटवावी। प्रत्यय नसेल तर गुरु आणि शिष्य या दोघांनाही अंधकारच म्हणायचं। गुरु लोकांना काय म्हणायचं? लोक म्हणतात तेच बरोबर, पण हे स्वामींनी विशद करून सांगावं। असं म्हणतात की देवीनं माया केली त्यामुळे देवांची रूपं मायेमध्ये आली। मायेनं माया केली असं म्हटलं तरी दुसरी माया नाही। भूतांनी माया निर्माण केली तरी तिने भूतांचीच वाट लावली। परब्रह्माने माया केली म्हणावं तर ब्रह्मामध्ये कर्तृत्व नाही, आणि माया खरी मानली तरी ती ब्रह्मामध्ये कर्तृत्व निर्माण करते। माया खोटी असं जाणलं तर तिचं कर्तृत्व काय असं प्रश्न निर्माण होतात, आणि मनाला त्याचा अनुभव यावा असं काहीतरी केलं पाहिजे। मातृका विना वेद नाही, आणि ह्या ज्या मातृका आहेत त्या देहाशिवाय नाहीत। एका देहाशिवाय दुसरा देह निर्माण होत नाही। त्या देहामध्ये नरदेह असतो, नरदेहामध्ये ब्राह्मण देह असतो, त्या ब्राह्मण देहाला वेदाचा अधिकार आहे। असो, वेद कुठून आले आणि देह कशासाठी झाला, मग देव कसे प्रकटले, कशा प्रकारे प्रकटले, अशा प्रकारे प्रश्न निर्माण झाले, याचं समाधान करायला हवं। यावर वक्ता म्हणाला, आता सावधान हो, प्रत्यय पाहिल्यावर साकडं पडतं, सगळं काही बिघडतं, आणि तर्क केला अनबन केला तर उगाच वेळ वाया जातो। जनरूढी आणि शास्त्रांचा निर्णय वेगळा असतो, त्यामुळे प्रत्यय येत नाही. आता शास्त्रांची भीड धरली तर गोंधळ सुटत नाही, आणि गोंधळ आहे म्हणून शास्त्रामध्ये भेद वाटतो. शास्त्राचं रक्षण करून प्रत्यय दिला, पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला, एका वचनाने शहाण्या मूर्खाला समजावले. शास्त्रामध्येच पूर्वपक्ष बोललेला आहे, खोट्याला पूर्वपक्ष म्हणावं? विचार केला तर आम्हाला ते शब्दात मांडता येत नाही, परंतु शास्त्राचं रक्षण करून काही बोलून कौतुक करून श्रोत्यांना विचारपूर्वक काही सांगितलं पाहिजे असं समर्थ म्हणतात. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे देह आशंकानाम समास द्वितीय समाप्त.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति पारायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति पारायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति पारायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

या आधीच्या 51व्या सूत्रामध्ये प्रेम हे अनिर्वचनीय आहे, ते शब्दानं प्रगट होत नाही असं सांगितलं. पण वेदांत शास्त्रामध्ये परब्रह्म देखील वाणी मन यांना गोचर नाही, अगोचर आहे. म्हणूनच इथं अनिर्वचनीय जरी म्हटलं जातं तरी त्याचंही काही लक्षण, स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण या स्वरूपानं सांगितलेलं आहे. विधिमुखानं, निषेध रूपानं त्याचा विचार अध्यात्मशास्त्रामध्ये केलाच आहे. सामान्यांना ज्ञान करून द्यायला ती वस्तू शब्दात आणून कोणत्या तरी शक्तिवृत्ती, गौणीवृत्ती किंवा लक्षणावृत्तीनं तिचा बोध करून द्यावा लागतो. नाहीतर त्या प्रयोजनयुक्त वस्तूचा बोधही न झाल्यानं तिचं प्रयोजन देखील सिद्ध होणार नाही. म्हणूनच शास्त्रामध्ये आता तो ब्रह्म जिज्ञासा असा त्या परब्रह्माचा विचार केला आहे. तसंच प्रेम जरी अनिर्वचनीय आणि अनुभवाईक गम्य असलं तरी त्याचं काहीच लक्षण न सांगितलं तर सामान्यांना कळणार कसं. म्हणून या 54व्या सूत्रामध्ये 6 विशेषण देऊन प्रेमाचं लक्षण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेमाकरता 6 विशेषण दिली आहेत. जसं भगवंताला षडगुण संपन्न ऐश्वर्य म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर यांनी युक्त मानलं जातं, तसं प्रेम हे भगवंताचं स्वरूपच आहे. त्याची 6 लक्षणं या 54व्या सूत्रात सांगितली आहेत. त्यात प्रथम गुणरहितम हे लक्षण आहे. प्रत्येक जीव हा कोणत्या ना कोणत्या गुणांना बांधला गेलेला

सुजन हो भगवान श्री कृष्ण म्हणतात त्रिभीर गुणमयैर्भावैहि एभिस्सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेव्य परमौ व्ययम्। असं श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 13व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे। अहो सत्वरजतम या 3 गुणमय भावांनी मोह पावलेलं हे सगळं जग या गुणांहून वेगळ्या आणि विकाररहित अशा मला म्हणजे परमात्म्याला जाणत नाही। मनुष्याचे प्रत्येक व्यवहार हे कोणत्या ना कोणत्या गुणाला धरूनच होत असतात। किंबहुना भक्तीचे आणि भक्ताचेही 3 गुणांनी पडणारे 3 प्रकार भागवतामध्ये सांगितलेले आहेत। तो विचार पुढे 56व्या सूत्राच्या विवरणामध्ये विस्तृत रूपाने येणारच आहे। याआधी 2 सूत्राच्या विवरणामध्ये प्रेमाचे देखील श्री संत एकनाथ महाराजांनी सांगितलेले 3 गुणांनी सिद्ध होणारे 3 प्रकार सांगितले होते, पण ते गौणच मानले आहेत। याप्रमाणे भक्ती ही जर 3 प्रकारांची सिद्ध होते तर प्रेम हे गुणरहित कसं राहील अशी शंका येईल। हे त्रिविध भक्तीचे प्रकार भागवतामध्ये 3 स्कंधामध्ये श्री कपिल महर्षींनी आपल्या मातेला देवहूतीला सांगितलेले आहेत, पण याच्याच पुढे कपिल महामुनींनी निर्गुण भक्तियोग देखील सांगितलेला आहे। आणि तो निर्गुण भक्तियोग सर्वश्रेष्ठ असून त्याचं फल देखील दाखवलं आहे। मदगुणश्रुती मात्रेण मयी सर्व गुहाशये मनोगतिरविच्छिन्ना यथा गंगा भसं बुधौ। लक्षणं भक्तियोगस्य निर्गुणस्य युधारुतम् अहैतुक्य व्यवहिता या भक्ति पुरुषोत्तमे। सैष भक्तियोगाख्य आत्यंतिक उदारतः येनातिव्रज्य त्रिगुणं मब्धावायोपपद्यते। असं श्रीमद भागवताच्या 3 स्कंधातील 29व्या अध्यायामधील 11, 12 आणि 13 क्रमांकाच्या श्लोकामध्ये उद्धृत केलेलं आहे। याचा अर्थ असा, ज्या प्रकारे गंगेचा प्रवाह सतत समुद्राकडे प्रवाहित होत असतो त्याचप्रकारे भगवान म्हणतात माझ्या गुणांच्या श्रवण मात्रानं तैलधारावत अविच्छिन्न रूपानं सर्वांतरयामी अशा माझ्याच रूपाकडं वृत्ती प्रवाहित असणं हे निर्गुण भक्तियोगाचं लक्षण आहे। आणि हाच अत्यंतिक श्रेष्ठ असा भक्तियोग होय, याच्याद्वारा तो प्रेमी भक्त त्रिगुणांचं अतिक्रमण करून माझ्या प्रेमरूप अप्राकृत स्वरूपाला प्राप्त होतो। आणि हेच ते गुणरहित प्रेम होय। रजोगुण आणि तमोगुणांपेक्षा सत्वगुण हा परमार्थ मार्गाला पोषक आहे आणि तो हृदयात वाढला पाहिजे असं कुठं कुठं सांगितलं जातं हे खरं। अहो पण त्या सत्वाचाही एक अहंकार वा बंध निर्माण होतो, तो अहंकार देखील शुद्ध निर्विकार प्रेमामध्ये खपत नाही, म्हणून त्या प्रेमाला गुणरहितम असं म्हटलं आहे।

तुझ्यानं हो विषय प्रेम हे कधीच गुणरहित नसतं, कारण ते विषयच तमोगुणापासून झालेले आहेत. तसंच विषयावर प्रेम करणारा जीव रजोगुण तमोगुणानं बांधलेला असतो. भगवत प्रेम मात्र गुणरहित पाहिजे. याआधी 47व्या सूत्रामध्ये भक्त निस्त्रय गुण्य होतो असं सांगितलं आहे. गुणात्मक प्रेम हे कामस्वरूप असतं आणि काम हा रजोगुण समुद्भवत असतो. अज्ञ लोक या कामालाच प्रेम असं समजत असतात, पण काम आणि प्रेमामध्ये महद अंतर आहे याचा विचार याआधी झालाच आहे. त्याचप्रमाणे सांसारिक प्रेम हे गुण पाहूनच होत असतं. कुठं रूपावर, कुठं कलादी गुणांवर, कुठं धन पाहून प्रेम केलं जातं. पण ते रूप जर बदललं वा गुण बाधित झाले, धन नष्ट झालं, विद्या विस्मृत झाली, तर हे गुण प्रेम नष्ट होतं. म्हणून याला प्रेम ही संज्ञाही देणं उचित नाही. तसंच गुण वा धन रूप इत्यादी पाहून जे प्रेम केलं जातं ते करणाऱ्याच्या मनात काही कामना असतातच. ते प्रेम निष्काम कधीच नसतं. संपूर्ण जग हे कामनेनं बद्ध आहे. भगवत प्रेम हे कामना शून्य पाहिजे. भगवत प्रेम हे निरपेक्ष असणं

सजनहो, भक्त श्रेष्ठ प्रल्हाद भक्ती योगामध्ये काम किती बाधक आणि घातक आहे हे सांगत आहे. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंधामधील 18व्या अध्यायातील 8 आणि 9 क्रमांकाचे श्लोक ध्यानात घ्या ना. इंद्रिया आणि मन प्राण आत्मा धर्मो धृतिर्मती रील श्रील तेज स्मृती सत्यम यशनशंति जन्मना विमुंजति यदा कामान मानवो मनसि स्थितान तैयैव पुंडरीकाक्ष भगवद्वाय कल्पते. अहो, भक्त प्रल्हाद म्हणतो, हृदयामध्ये कोणत्याही कामनेचा उदय होताच इंद्रिय मन प्राण देह धर्म बुद्धी लज्जा श्री तेज स्मृती आणि सत्य हे सगळे नष्ट होऊन जातात. हे देवा, जेव्हा मनुष्य हृदयातील सगळ्या कामनांचा त्याग करतो त्याच वेळी तो भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे.

0: बरायदर श्रोतेहो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍडमुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज शुक्रवार. रूपरेषानंतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम, संवादक RS डवरे. 8 सकाळी आपण ऐकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. दुपारी 12 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पशुधन, संवादक DL रामटेके. दुपारी 1 फॉरेन लँग्वेज विषयी माहिती देणारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, संवाद साधलाय श्रद्धा कराळे यांनी. दुपारी 1:30 याद किया दिलने कहा हो तुम हा कार्यक्रम सादर करते धनंजय कुलकर्णी. 2 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, संवादक नाना खैरनार. तर दुपारी 3 चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 3:30 आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. संध्याकाळी 4 रूपक तालातील गीतमाला हा कार्यक्रम. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 22 जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आहे. राजा राम मोहन रॉय यांचा जन्म देखील आजच्याच दिवशी झाला. जाणून घेऊया आजचे आणखीन काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1906 राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचं अर्थातच फ्लाइंग मशीनचं पेटंट घेतलं. 1961 आजच्याच दिवशी हुंडाबंदी विधेयकाला संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला. 1972 आजच्याच दिवशी सिलोननं नवीन राज्यघटना स्वीकारून ते प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि त्यावेळी त्या देशाचं नाव बदलून श्रीलंका असं नामकरण करण्यात आलं. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1859 स्कॉटिश डॉक्टर आणि शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉईल यांचा जन्म झाला. 1871 आजच्याच दिवशी संस्कृत विद्वान, भाषांतरकार आणि शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म झाला. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1991 कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं निधन झालं. 1995 आजच्याच दिवशी चित्रकार आणि शिल्पकार रवींद्र बाबूराव मेस्त्री यांचं सुद्धा निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत होतात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल।

श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आजचं म्हणजेच 22 मे 2026 शुक्रवारचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठळक बातम्या. नीट परीक्षेच्या पेपरफुटीचा अभियांत्रिकीलाही फटका. भारत इटली संबंधांचं नवं पर्व. विशेष सामरिक भागीदारी वाढवण्याचा निर्णय. लाडके बहिणींना मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये मानधन एकत्र मिळणार. राज्य शासनाकडनं 730 कोटी रुपयांचा निधी जारी. पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षेच्या वेळापत्रकात बदल. आणि कोलकाताच्या आशा कायम. मुंबई इंडियन्सचा पराभव. मनीष आणि पॉवेल चमकले. आता सविस्तर बातम्या. देशभरातील MBBS अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीटच्या पेपरफुटीचा थेट फटका राज्यातल्या इंजिनिअरिंगसह औषध निर्माण शास्त्राच्या म्हणजेच फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांनाही बसणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत तब्बल 9 अभ्यासक्रमांसाठी नीटचे गुण ग्राह्य धरले जातात. तसंच फार्मसीच्या राज्यातील 15% जागा अखिल भारतीय कोट्यासाठी नीटच्या गुणांद्वारे भरल्या जातात. त्यामुळे नीटची पुनर्परीक्षा होऊन निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे. यंदा CET कक्षानं PCM आणि PCB गटाच्या विद्यार्थ्यांना 2 CET घेऊन अतिरिक्त संधी दिली. दोन्ही CET 2 महिन्यांच्या कालावधीत घेऊनही गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त 4-5 दिवसांच्या विलंबानं या CET निकाल जाहीर करण्याचं नियोजन CET कक्षानं केलं होतं. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाची प्रवेश प्रक्रिया सुद्धा वेळेत होण्याची अपेक्षा होती. मात्र आता नीटमधील घोटाळ्यामुळे CET कक्षासह उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या योजना वाहून गेल्याचं विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. इंजिनिअरिंगच्या कृषी इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी आणि टेक्स्टाईल केमिस्ट्री या BTech 9 शाखांमध्ये नीटचे गुण ग्राह्य धरले जातात. या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडते. याशिवाय राज्यातील फार्मसीसाठी उपलब्ध असलेल्या 15% जागा या राष्ट्रीय कोट्यासाठी राखीव असतात. या जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुद्धा नीटमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच होते. इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखा वगळून इतर शाखांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवणं शक्य नाही याकडेही पाटील यांनी लक्ष वेधलं. द्विपक्षीय संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत उंचावण्याचा तसंच व्यापार, गुंतवणूक आणि नवतंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला. मेलोनी यांच्याशी चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत इटली संबंध अधिक दृढ करण्याबाबत आम्ही सविस्तर चर्चा केली. 5 देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात मंगळवारी रात्री रोममध्ये पोहोचलेल्या मोदी यांचं लष्करी मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मातारेला यांची भेट घेतली. भारत इटली मैत्री संबंध, व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक संबंध यासह विविध मुद्द्यांवरती यावेळी चर्चा करण्यात आली. तसंच AI, महत्वपूर्ण खनिज, अवकाश आणि अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्यावरती सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. गेल्या काही वर्षात भारत आणि इटलीमधील आर्थिक सहकार्य वाढलं असून 2025 द्विपक्षीय व्यापार 14.25 अब्ज युरोपर्यंत पोहोचला आहे. भारताची निर्यात 8.55 अब्ज युरो तर भारताकडे इटलीची निर्यात 5.70 अब्ज युरो इतकी नोंदवली गेली. 2024 तुलनेत यात 9.42% वाढ झाली आहे. दोन्ही देशांनी 2029 वार्षिक द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज युरोपर्यंत नेण्यासाठी लक्ष निश्चित केलं आहे. युरोपियन युनियनमधील भारताचा 4था सर्वात मोठा व्यापार भागीदार म्हणून इटलीची ओळख आहे. तसंच इटलीनं आपल्या जागतिक व्यापार धोरणांतर्गत भारताला प्राधान्य देशांपैकी एक मानलं आहे. गेल्या 2 महिन्यांपासून रखडलेले लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये आता थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. मात्र EKYC न झाल्यामुळे राज्यातील तब्बल 54 लाख महिला या लाभापासून तात्पुरत्या मुकल्या आहेत. या योजनेतील 730 कोटी 51 लाख रुपयांचा पहिला हप्ता वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्रुटींमुळे ज्या 54 लाख महिला योजनेतून तात्पुरत्या वगळल्या गेल्या आहेत त्यांनी कागदपत्र कुठे द्यावीत याबाबत महिला आणि बालविकास विभागानं कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी EKYC प्रक्रिया सतत सुरू राहील आणि तांत्रिक अडचणी सोडवल्या जातील असंही आश्वासन दिलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत नुकतेच अभियांत्रिकीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विद्यापीठात झालेल्या विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनानंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्ष 2019 पॅटर्नच्या 3 परीक्षा 20 ते 25 मे ऐवजी आता 11 जून नंतर होणार आहेत. तर तृतीय वर्ष 2019 पॅटर्न 5व्या सत्राची परीक्षा
21 ते 26 मे ऐवजी 17 जून नंतर होईल. बीई 2019 सातव्या सत्राची परीक्षा 20 ते 25 मे ऐवजी 15 जून नंतर घेतली जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघानं बुधवारी मुंबई इंडियन्स संघावर 4 विकेट राखून मात करत आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचं आपलं आव्हान कायम राखलं आहे. कोलकाता संघाचा हा 6वा विजय होता तर मुंबई इंडियन्सला

0: हे केले. जसप्रीत बुमराहनं मनीष पांडेला तर एम गजनफरने रोमन पॉवेलला बाद केलं. त्यानंतर रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय या जोडीनं कोलकाताच्या विजयावरती शिक्कामोर्तब केलं. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
2: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
1: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
2: काय सांगतेस?
1: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
2: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
1: हो,
2: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जसं आपल्याला आदर्श आहाराची गरज असते तसं पिकांना सुद्धा 16 अन्नद्रव्याची गरज असते. त्यापैकी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आपल्याला विनामूल्य मिळतात. नत्रस पुरत पालाश किंवा NPK ज्याला म्हणतो आपण, ते आपण प्रमुख अन्नद्रव्य ते आपल्याला आपण खतातून देत असतो. पण याशिवाय आपल्याला काही सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य लागत असतात. तर यामध्ये लोह आहे, जस्त आहे, मंगल आहे, तांबे आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे. ही काही प्रमुख सूक्ष्म अन्नद्रव्य. ही जर आपण योग्य मात्रेत माती परीक्षणाच्या आधारावर जर दिली तर आपलं पिकाचं उत्पादन वाढतं. तर ही जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याच्या वापरामुळं काय फायदे होतात याविषयी आपण थोडं जाणून घेऊ. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरामुळं पिकाच्या क्षमते एवढे उत्पादन सातत्यानं मिळतं, पिकाचं आरोग्य ठीक राहतं, पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, पिकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते, पिकात फुले व फळांची गळ कमी होते, प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे तिच्यामध्ये वेग येऊन पिकाची समृद्ध वाढ होते, पिकाच्या शरीरांतर्गत क्रिया व्यवस्थित राहून पिकापासून अपेक्षित गुणवत्तेचे उत्पादन मिळते. तर ह्या काही बाबी आहेत की ज्याच्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरामुळं आपण शाश्वत व दर्जेदार उत्पादन मिळवू शकतो. परंतु सूक्ष्म अन्नद्रव्य वापरताना आपल्याला काही काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षणाच्या अहवालाच्या नुसारच आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर केलं तर ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतं आणि त्यामुळं खरा फायदा आपल्याला मिळतो. एकाच प्रकारची पिकं आपण सतत किंवा वर्षानुवर्षे एकाच जमिनीत जर घेतली तर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य सतत वापरावी लागतात आणि ते आपल्याला महाग पडू शकतं. म्हणून आपण पिकांची फेरपालट सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापराबरोबर करणं गरजेचं आहे. रासायनिक खताबरोबर योग्य प्रमाणात सेंद्रिय खताचा वापरही आपण केला पाहिजे. तृणधान्य जर असतील तर त्याच्यामध्ये तांबे आणि जास्त अधिक प्रमाणात शोषण करतात, त्यामुळं कडधान्य जी आहेत ती मॉलिब्डेनम व बोरॉन जास्त प्रमाणात घेतात, त्यामुळे तृणधान्य व कडधान्य पिकं फेरपालटीत घेतली पाहिजे. सुधारित व संकरित जातीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची शोषण क्षमता जास्त असल्यानं सूक्ष्म अन्नद्रव्याचा योग्य वापर माती परीक्षणाच्या आधारावर केला पाहिजे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर टाळला पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा निश्चित करताना सुद्धा आपण काही काळजी घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ हेक्टरी 10 किलोग्रॅम झिंक आपल्याला द्यायचं जर असेल तर झिंक सल्फेटची मात्रा कशी द्यावी याचा आपण थोडासा विचार करू. झिंक सल्फेटची जर मात्रा द्यायची झाली तर झिंक सल्फेटमध्ये 21% झिंक असतं, म्हणजे साधारणतः 100 किलोमधून आपल्याला 21 किलो झिंक मिळतं. तर साधारणतः 47.6 किलो झिंक सल्फेट जर आपण दिलं त्यापासून आपोआप आपल्याला 10 किलोग्रॅम झिंक मिळेल. अशा पद्धतीने आपण सर्व व्यवस्थित अभ्यास करून माती परीक्षणाच्या आधारावर सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं तर ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडतं. तर यासाठी आपण कृषी विज्ञान केंद्र इथं माती परीक्षण करून घ्या आणि त्याच्यावरच आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करा. नमस्कार. कृषी

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 ते 6 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8800016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: नमस्कार रसिकश्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। मंडळी, या कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण एक लढा असाही या विषयाला सुरुवात केली होती आणि त्याचा पहिला भाग आपण त्यावेळा ऐकला। आज दुसरा भाग सादर करतो आहे। या भागामध्ये जंगल तोडीचे भीषण दुष्परिणाम काय झाले हे आपण पाहणार आहोत। आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की इंग्रज या देशामध्ये व्यापारी म्हणून आले आणि त्यांना हिमालयातली जंगलं, हिमालयातलं लाकूड हे आपल्या व्यापारी दृष्टीनं अतिशय उपयोगाचं वाटलं। त्यांनी बेसुमार जंगलतोड करायला सुरुवात केली। 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, पण खरंच पुढं ही जंगलतोड थांबली का, काय झालं ते या भागामध्ये आपण पाहू। मंडळी, हिमालयातील विशेषतः उत्तराखंडातील समृद्ध जंगलं इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर नष्ट केली हे आपण पाहिलं, पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ही जंगलतोड थांबली नाही। तिथल्या वन खात्यानं, सरकारनं ब्रिटिशांचाच वारसा पुढे चालवला। आपल्या हातानं आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ लागलो। ब्रिटिशांनी चीड, देवदार, साग, साल इत्यादी वृक्षांच्या लागवडीला आणि वृक्षतोडीलाही उत्तेजन दिलं। त्याचं कारण अगदी वेगळं होतं, कारण हे वृक्ष त्यांच्या व्यावसायिक उपयोगाचे होते। आम्हालाही आज तेच वृक्ष महत्त्वाचे वाटतात, पण मंडळी, जंगलात राहणाऱ्या स्थानिक आदिवासी आणि पहाडी लोकांच्या गरजा भागवणारे पमनी, बांस, बुरांस यासारख्या रुंदपर्णी जीवनदायी वृक्षांकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं। जंगलं साफ करण्यासाठी या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली। या वृक्षांवर रोजीरोटी अवलंबून असणारा स्थानिक गरीब माणूस आपल्या अन्नपाण्याला मुकला। या जंगलतोडीनं स्थानिक लोकांचा रोजगार हिरावून घेतला, अनेकांना स्थलांतर करण्याची वेळ आली। पोटाला अन्न नाही, हाताला काम नाही अशी परिस्थिती झाली। आपल्या कच्च्या बच्चांना घेऊन अनेकांना शहराचा रस्ता धरावा लागला। जंगलचा राजा असणारा हा पहाडी माणूस कुठेतरी रोजंदारी करायला लागला, राखण करायला लागला। अगदी हॉटेलात कब्बशे विसळण्याची वेळ त्याच्यावर आली। लहान मुलं हॉटेलात चहाच्या टपऱ्यांवर कामं करायला लागली। स्त्रिया बांधकामाच्या ठिकाणी रस्ते खोदण्याच्या ठिकाणी कष्टाची कामं करायला लागल्या. हे सगळं पाहून खूप वाईट वाटतं. मंडळी, कोणी केलंय ही जंगलं साफ, कोणी केलंय हे पर्यावरण नष्ट? आमच्याच माणसांनी. कधी शेतीसाठी तर कधी व्यापारी फायद्यासाठी. ज्या वृक्षांना वाढण्यासाठी अनेक वर्ष लागतात, ते डौलदार वृक्ष केवळ 5-10 रुपयांसाठी आमचा स्थानिक माणूस गरजेपोटी तोडून आडवे करू लागला. अनेक वर्षांचे वाढलेले निसर्ग प्राणी संपत्तीनं समृद्ध असलेलं आमचं हिरवगार जंगल केवळ काही दिवसात काही तासात आडवं होऊ लागलं. वृक्षांची हत्या होऊन त्यांचं निर्जीव कलेवर जागोजागी दिसू लागलं. धरतीच्या या निष्पाप लेकरांचा शाप पुढे मानवाला भोवल्याशिवाय राहिला नाही. पहाडात राहणारे जंगल उतारांवर शेती करत होते आदिवासी, पण शेती करताना झाडं तोडण्याचं प्रमाण अगदी मर्यादित होतं. पण या भागात जसजसा आपल्या नागर संस्कृतीचा म्हणजे शहरी

संस्कृतीचा प्रवेश झाला तसतसा इथेही निसर्गाचा विध्वंस व्हायला सुरुवात झाली. या पहाडी भागातील लोक वर्षानुवर्ष परंपरेनुसार आपली शेतीची अवजारं अंगू वृक्षाच्या लाकडापासून बनवायचे. अंगू वृक्षाचं लाकूड वजनाला हलकं पण चिवट आणि मजबूत होतं, त्यामुळे या वृक्षाच्या लाकडापासून केलेली अवजारं शेतकऱ्यांना वापरण्यासाठी सोयीची होती. पण इथल्या वनखात्यानं ही अंगूची झाडं खेळणी बनवणाऱ्या कंपनीला करारानं चक्क विकून टाकली. स्थानिक लोकांना तर अंगूची झाडं तोडायलाच मज्जाव केला आणि आपल्या शेतीच्या अवजारांची गरज इतर वृक्षांचं लाकूड तोडून भागवावी असा अनाहूत सल्ला दिला. 1962 चीननं भारतावर आक्रमण केलं. आमच्या सीमा भागात सैनिकांना त्वरेनं पोहोचवण्यासाठी, रसद पुरवण्यासाठी तातडीनं रस्ते करणं आवश्यक होतं. सीमावर्ती भागात रस्ते करण्यासाठी काही भागातील जंगल तोडणं अपरिहार्य होतं, त्यामुळे बऱ्याच भागात रस्त्यांसाठी वृक्षतोड झाली. याचा दुसरा एक तोटा असा झाला की या दुर्गम भागात नागरी संस्कृतीचा सहज प्रवेश या रस्त्यांमुळे होऊ लागला. मग साहजिकच कस्तुरी मृगापासून ते दुर्मिळ वनौषधी हस्तगत करण्याची माणसांमध्ये स्पर्धा लागली. जंगलं आणखीनच ओरबाडली जाऊ लागली. माणसाच्या हावरटपणाला अंत नव्हता, त्यापायी निसर्गाचा मात्र बळी जाऊ लागला. याचे दुष्परिणाम लवकरच जाणवायला लागले. नद्यांना महापूर येऊन प्रचंड नुकसान व्हायला सुरुवात झाली. दरडी कोसळू लागल्या. पावसाचे ढग साधारणपणे 5 ते 10 किलोमीटर अंतरावर उंच आकाशामध्ये असतात. तेथून पडणारे पावसाचे थेंब पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वेगानं खाली येऊ लागतात. जंगलात जेव्हा झाडांचं प्रमाण मुबलक असतं तेव्हा हे वेगानं आदळणारे पावसाचे थेंब आधी झाडाची फांद्या पानं झेलतात, तिथं त्यांचा वेग कमी होऊन मग ते खाली जमिनीवर पडत होते आणि मग त्यांचा वेग शून्य होऊन झाडाखालची माती गवत यामध्ये ते जिरून जात होते. झाडांमुळे त्यांच्या भोवतालची माती मुळांभोवती पकड धरून असायची. जेव्हा पाऊस खूपच जास्त असे तेव्हाच फक्त तेथून ते खालच्या भागाकडे नदी किंवा प्रवाह बनून वाहत जायचे. पण जंगलं नष्ट होऊ लागली. पावसाचं पाणी झाडं नसलेल्या उघड्या बोडक्या जमिनीवर वेगानं कोसळू लागलं. आता या पाण्याचा खालच्या भागाकडे वाहण्याचा वेग प्रचंड वाढला. हे पाणी नुसतं वाहत नव्हतं तर जाताना डोंगर उतारावरील माती आपल्या सोबत घेऊन जात होतं, त्यामुळे आधीच उघड्या झालेल्या डोंगरांचे मातीचे खडकांचे संरक्षक आवरण नष्ट होत होतं. केवळ 1 हेक्टर परिसरातली 60 ते 70 टन माती किंवा गाळ नद्या आपल्या सोबत वाहून नेत होत्या. यावरून नद्यांचा वेग आणि त्यामुळे होणारी जमिनीची धूप केवढी प्रचंड होती याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. 1970 उत्तराखंडला अलकनंदीच्या पुरानं जबर तडाखा हाणला. नदीचे पूर, दरडी कोसळणं, गाळ वाहून येणं, जमिनीची धूप होणं या गोष्टी तशा स्थानिकांना नवीन नव्हत्या. पण 1970 पुरानं या सगळ्या लोकांची भीतीनं अक्षरशः पाचावर धारण बसली. या पुराचं रूप अत्यंत विनाशकारी आणि भयचकित करणारं होतं.
या पुराच्या राक्षसी प्रवाहात कित्येक पूल वाहून गेले, शेकडो बसेस वाहून गेल्या, शेकडो एकर जमिनीतली पिकं नष्ट झाली, शेतातली माती वाहून गेली, गुरंढोरं वाहून गेली, माणसं बेघर झाली, शेकडो लोकांचा मृत्यू झाला. अशाच प्रकारची दुर्घटना 2013 केदारनाथ परिसरात घडली. या परिसरात गावं घरं वाहून गेली. तर महाराष्ट्रामध्ये माळेन गावातही 2014 अशा प्रकारची दुर्घटना घडल्याचं आपल्याला आठवत असेल. जुलै 2023 महाराष्ट्रातील रायगड जिल्हा खानापूर तालुक्यातील इरशाळवाडी इथंसुद्धा अशीच दुर्घटना घडली. त्यातही दरड कोसळून संपूर्ण गाव त्याखाली गाडलं गेलं. यातूनच पुढं माणसं कशी एकत्र आली आणि या नैसर्गिक पण खरं तर मानवनिर्मित संकटाशी कशाप्रकारे लढा द्यायला त्यांनी सुरुवात केली हे पुढच्या भागामध्ये आपण पाहूया. मंडळी आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ज्वाला या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत इंडिवर यांचं गीत मर्दोवाली बात, या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आरती मुखर्जी यांच्या आवाजात. गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. चित्रपट गीत गाता चल.

0: सब कुछ देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद
1: विश्वास नाशिककरांचा
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मनोरंजन या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत हे गीत ऐकूया किशोर कुमार लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता ऐकूयात, जवान मोहब्बत या चित्रपटामधलं. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: कॉर्नर. रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, बाबरजी या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे कैफे आझमी यांची आणि हे गीत गायलं आहे मंदाळे यांनी. संगीतकार मदन मोहन.

0: मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं. यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: कार्यक्रमात आता ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मैं तेरा दुश्मन या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचा समूह तबला वादन सुद्धा शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हिरा या चित्रपटावरलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत हे गीत आहे अंजान यांचं संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: कार्यक्रमात आता ऐकूयात हसरत जयपुरी यांचं गीत। ही भक्तिरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। घर घर की कहाणी या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेरा धर्म या चित्रपटामधलं हसन कमाल यांचं गीत. ऐकूया आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहिरे यांनी.

0: ललित नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्य संगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्य संगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मेमसाब या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मिंदो पुरुषोत्तम यांच्या आवाजात.

0: खास नाशिककरांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फेब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98-230-45-627 किंवा 98-232-23-367.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: आहोत मन्नाडे यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांची गीतरचना. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. हे गीत आहे क्रोधी या चित्रपटामधलं.

0: आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकूयात हसरत जयपुरी यांचं ललकार या चित्रपटामधलं. ऐकूया मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, कल आज और कल या चित्रपटामधलं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे नीरज यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आता ऐकूयात लोफर या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406.
2: या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, कलियुग और रामायण या चित्रपटामधलं. माया गोविंद यांची गीतरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: सूर विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा, अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन, शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा, शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक मेहल हो सपनों का या चित्रपटामधलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: मंदाळे यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता ऐकूयात. गंगा मेरी माँ या चित्रपटामधलं या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

पैशाचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं गुळाचा गणपती या चित्रपटामधलं गीत। हे शब्द आहेत ग दि माडगुळकर यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी।

नको पाहत जजा उठी राहत मागे पुढे पाहत।

ಕುಲ ತಂದ ತಗದ

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
3: ऐकूयात निवडुंग ह्या चित्रपटामधलं सुरेश भट यांचं गीत। पद्मजा फेनाणी जोगळेकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात बहिणाबाई चौधरी यांचं गीत मानिनी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचा समूह तबला वादन सुद्धा शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: नमस्कार नाशिककर मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं भाऊबीज या चित्रपटामधलं गीत कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, दत्ता डावसेकर यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. बोलकी बाहुली या चित्रपटामधलं हे गीत संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत सामना या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: कॉर्नर। सर्वसाक्षी या चित्रपटामधला आशा भोसले यांनी गायलेलं गीत। गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं।

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूयात ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16 4.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात प्रेम अंधळं असतं या चित्रपटामधलं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 0253527626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात, युवती माडगुळकर यांचं गीत सुवासिनी या चित्रपटामधलं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत. गीतकार यशवंत देव यांचं संगीत असलेलं हे गीत आहे माझा मुलगा या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत प्रेम आंधळा असतं या चित्रपटामधलं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा.
3: कार्यक्रमात ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं शेवटचा मालुसरा या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: अग हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं। हे गीत ऐकूयात संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात।
3: बकाहीत माकडाचा दवाखाना,
4: माकडाचा दवाखाना,
3: माकडाचा दवाखाना, लाकडाच्या बकालीत माकडाचा दवाखाना, खरं म्हणा खोटं म्हणा तिथं येते रोगी नाना। माकडाचा हात डोक्यात हॅट, पायात जर तोंडात सिगार। एक आली काळीबाई, एक आली काळीबाई, तिचं नाव

चार महीने गाऊ नका, पुन्हा तान्हा जाऊ नका, आंब्याचा मोहर खाऊ नका, थोडा तरी विसावा ध्यान बारा कैरा आणून द्या. म्हणू तरी झाल्या दवाखान्यात आल्या. माकड म्हणाला, या ताई बताशा शेजारी, मोकोबाची पिल्लू टिल्लू कोण आहे आजारी? मनू म्हणाली, पैची बुवा नाशासाठी दवा हवा. काय झालंय भोगोवाला? मनू म्हणाली, खोकला. आपण म्हणालो, ताई ना भंगा तुमच्या यजमाना, दूध दही पिऊ नका, उंदीर बिंदीर खाऊ नका, अडगळे जाऊ नका, गोळ्या देतो बडगा छाप तसा तसा निकळून घ्या. आला मखारवाला, त्या रोग्याला डॉक्टर भ्याला. रोग्याने काठी खाली पाठी, रोगी मात्र राहीना, मागाला उठता येईना.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत प्रभात फिल्म निर्मित शेजारी या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या आवाजात.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. गदी माडगुळकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात गुरुकिल्ली या चित्रपटामधलं.

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास को ऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात होनाजी बाळा यांचं गीत अमर भूपाळी या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण बघता की जनावरांच्या अंगावर गोचीड, गोमाशा, उवा यासारखे दिसायला लागले, तर यापासून जनावरांमध्ये दूध उत्पादन फार कमी होते आणि जनावर नेहमी खंगत जात असत. तर यामध्ये गोचिडापासून होणारे जे रोग आहेत, तर याला असे रोग आहेत की यामध्ये बॅबोसियासिस, थायलोरियासिस, सरा, ॲनाप्लाझ्मॉसिस यासारखे रोग जनावरांमध्ये होतात. तर यामध्ये बॅबोसियासिस नावाचा जो रोग आहे, हा आजार बॅबोसियस नावाच्या परोपजीवीमुळे होतो. या रोगाचे रोगजंतू गोचिडाच्या चावल्यामुळे जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. संकरित जनावरांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. या आजारामुळे दूध उत्पादन व मांस उत्पादन घटते, तसेच आर्थिक नुकसान जास्त प्रमाणात होते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जर जनावरा लक्षणे जर बघितले, तर जनावरास अचानकपणे 105 ते 106 फॅरनहाइटपर्यंत ताप येतो. लघवीचा रंग कापीच्या कलरसारखा होतो. जनावर खातपीत नाही व रवण करत नाही. जनावरामध्ये अशक्तपणा येऊन दूध उत्पादन घटते. रक्तक्षय मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कधी कधी काविळाची लक्षणे दिसून येतात व त्वचा पिवळसर दिसते. वेळेवर उपचार न झाल्यास जनावर 10 ते 12 दिवसामध्ये दगावतो. यावर आपण जर उपचार करतो म्हटलं, तर बेरिनिल सारखे इंजेक्शन जनावरांना आपण दिल्यास त्याचा जनावराला फरक दिसून येतो. यामध्ये दुसरा रोग म्हणजे थायलोरियासिस. थायलोरियासिस हा आजार संकरित गायींना व कालवडींना त्यांच्या अंगावरील गोचिडामुळे होतो. गोचिडाच्या अंगातील आजाराने रक्त शोषण करतात. गायीच्या रक्तातील तांबड्या पेशीत जातात व तिथे वाढ होऊन हा आजार निर्माण करतात. गायीच्या अंगावर सध्या व पूर्वी गोचिड नसतील तर अशा जनावरास हा आजार होत नाही. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आर्थिक नुकसान भयंकर होते. आजारामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात किंवा रोगमुक्त होऊन उत्पादनक्षम राहत नाही. यामुळे शेतकऱ्याकडे असणाऱ्या गायी म्हशी दूध उत्पादन कमी होते. यामध्ये लक्षणे जर बघितले आपण, तर जनावरास जवळपास 105 ते 106 फॅरनहाइट ताप असतो. पायाजवळील लसीग्रंथावर सूज येते. भुकेचे प्रमाण कमी होते व जनावर अशक्त होते. रोगाचे जीव रक्तात राहून तांबड्या पेशीवर हल्ला करतात. याचा परिणाम जनावर रक्तक्षय होऊन रक्त पातळ होते. लघवी लालसर किंवा पिवळसर होऊन माती खाण्यास किंवा चाटण्यास प्रयत्न करते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने जनावरास दुय्यम आजार संभवतात. रोगनिदान करताना गोचिड आहेत का हे बघावे. रक्त व लसिका ग्रंथीतील स्त्राव शक्य झाल्यास पशुवैद्यकीयकडून रोगनिदान प्रयोगशाळेत तपासून घ्यावा. आजारी जनावरांचे रक्त व लसिका ग्रंथीची तपासणी करावी. यामध्ये उपचार म्हणजे बेरेनिल सारखे किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिनचे इंजेक्शने जनावरांना द्यावी. यामध्ये तिसरा रोग म्हणजे सरा. सरा हा रोग माशाद्वारे फैलावणारा व सर्व प्राण्यांमध्ये प्रामुख्याने म्हशीमध्ये आढळणारा आहे. हा रोग रक्तामध्ये वाढणाऱ्या ट्रिपोनोसोमा इवान्सा नावाच्या परोपजीवीमुळे होतो. जास्त प्रमाणात पाऊस असणाऱ्या ठिकाणी, गोठ्याजवळ घाण पाण्याचे डबके असणाऱ्या ठिकाणी, हिरव्या ठिकाणी टॅबनेस नावाच्या हिरव्या माशा आढळतात व जनावरास चावतात. या माशा रोगांचा जंतूचा प्रसार करतात. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण जर लक्षणे बघितले, तर जनावरांना जवळपास 104 ते 105 पर्यंत फॅरनहाइट ताप असतो व तो चढ उतार होत असतो. जनावर अस्वस्थ होते. डोळ्यातून घाण वाहते. भूक मंदावते व दूध उत्पादनही घटते. नाकातून घाण व तोंडातून लाळ पडते. वारंवार अपचन होऊन दूध उत्पादन घटते व प्रकृती खालावते. जनावरे गोल फिरतात. वेडसरपणाची लक्षणे दाखवितात व भिंतीस धडका घेतात किंवा जोरात आपडतात. अतितीव्र स्वरूपातील आजार असल्यास जनावर तडकाफडकी मृत्यू होतो. यामध्ये इंजेक्शन ट्रायक्विन 2.5 ग्रॅम कातडीखाली टोचल्यास इंजेक्शनचा फरक पडू शकतो. प्रतिबंधक उपाय म्हणजे रोगाचा प्रसार करणाऱ्या माशाचा व त्यांच्या अंड्याचा नायनाट करावा. गोट्याभोवती पाण्याचे डबके अथवा घाण पाणी नसावे. असल्यास कीटकनाशकाचे तेल मिश्रित द्रावण फवारावे. रोगाची लागण सुरू असल्यास जनावरांना चरावया सोडू नये. शेतकरी बंधूंनो, यामध्ये चौथा जो रोग आहे तो म्हणजे ॲनाप्लाझ्मॉसिस. संकरित जनावरे तसेच शेळ्या व मेंढ्या यांना होणारा हा रोग असून ॲनाप्लाझ्मासिस या रोगा रोगजंतूमुळे होतो. या रोगाचे जंतूस रक्तामधील तांबड्या पेशीमध्ये वाढतात. रोगाचा प्रसार गोचिड, टॅबनॅस, माशा व डासांच्या चावण्यामुळे होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे जर पाहण्यात झालेत तर जनावरांना जवळपास 105 ते 106 फॅरनहाइट ताप असतो. जनावरची भूक मंदावते व दूध उत्पादन घटते. जनावरे रवण करीत नाहीत व वरच्या वर अशक्त होत जातात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय व नंतर कावीडची लक्षणे दाखवतात. सुरुवातीस बद्धकोष्ठता व नंतर हगवणीची लक्षणे दाखवतात. शेतकरी बंधूंना निदान जर करायचे झाल्यास यामध्ये रक्त कातपट्टीवर तयार करावी व प्रयोगशाळेतून पाठवून रोग निदान करावे. यामध्ये उपचार जर सांगावेसे झाल्यास जास्त मात्रेमध्ये टेट्रासाइक्लिनचे इंजेक्शन 5 ते 7 दिवस द्यावी.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पद्मजा फिरानी जोगळेकर यांच्या आवाजात आरती प्रभू यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात निवडुंग या चित्रपटामधलं.

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा, अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन, शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा, शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब, विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे नसती उठा ठेव. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं रवींद्र भट यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
3: कॅनरी। गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या सोबत। आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत झेप या चित्रपटामधलं।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारखं

0: हे आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात तांबडी माती ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेसवरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाने वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता शेळके यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: खास नाशिककरांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फेब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98-230-45-627 किंवा 98-232-23-367.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राम राम पाहुण या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.
3: मथन पोत अश्रू घाम हवा, घाम हवा मज घाम हवा.

आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचा आणि हे गीत ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून अनेक माहितीपूर्ण उपक्रम कुठे कुठे सुरू आहेत याची माहिती आपण कायमच जाणून घेत असतो आणि त्याच अनुषंगानं गेल्या काही महिन्यांपासून आपल्या रेडिओ चॅनलवरून फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन अर्थातच फ्लोआचा एक विशेष कार्यक्रम आणि मुलाखतींची ही मालिका सुरू आहे, ज्या योगे आपण जाणून घेत आहोत जर्मन आणि फ्रेंच लँग्वेजचं ऑनलाईन ऍप्लिकेशन शाळांमधनं सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये फॉरेन लँग्वेज शिकणारे आणि शिकलेली लोक अशांच्या काही मुलाखती आपण या कार्यक्रमातून उलगडत आहोत। त्याच अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये हडपसर रामटेकडी इथून जोडल्या गेलेल्या आहेत मेहजबीन इरफान खान, लेडी जुबेदा कुरेशी इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या डायरेक्टर, आणि त्यांच्याशीच आज आपण संवाद साधणार आहोत। फ्लोआचा आणि त्यांचा संपर्क कसा आला, त्यांची शाळा कशी आहे, कशा पद्धतीनं शाळेचं काम सुरू आहे, एकंदर शाळेत फ्लोआची टीम आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काय बदल झाले हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेऊया। मॅडम, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात।
6: थँक्यू मॅम, थँक्यू।
5: मॅडम, मला सुरुवातीचाच प्रश्न असा विचारायचा आहे की फ्लोआ बद्दल तर आपण बोलणार आहोतच, पण तुमची शाळा कुठे आहे आणि त्या शाळेबद्दल आपण काय सांगाल, किती वर्षापासून शाळा सुरू आहे, शाळेमध्ये काय काय उपक्रम सुरू आहेत आणि डायरेक्टर या नात्याने शाळेबद्दल आपण काय जास्त चांगलं सांगू शकता?
6: येस मॅम, आमची शाळा 1992 मध्ये एस्टॅब्लिश झाली होती आणि अप्रॉक्सिमेटली आता 33-34 इयर्स झाले आमची शाळेला, म्हणजे आमची शाळा सुरू आहे। आणि आमची शाळा जी आहे ती रामटेकडी झोपडपट्टीमध्ये आहे, स्लम एरियामध्ये आहे। आणि मेन उद्दिष्ट आमच्या फाउंडरचं हे होतं, प्रोफेसर WR खान हे आमचे फाउंडर होते, तर त्यांचं मेन उद्दिष्ट हे होतं की जे स्लम एरियाचे मुलं आहेत त्यांना प्रॉपर आणि प्रॉपर एज्युकेशन द्यावं, म्हणून त्यांनी ही शाळा इथं रामटेकडी स्लम एरियामध्ये ओपन केली होती 1992 मध्ये। आणि मग जेव्हा आमची शाळा सुरू झाली मॅडम, फक्त आमच्याकडे 20 मुलं होती आणि आज आमच्या शाळेत अप्रॉक्सिमेटली 750 मुलं आहे, म्हणजे 750 मुलं इंग्लिश मीडियम मध्ये आहे जे एज्युकेशन घेतात आमच्याकडून।
5: ओके,
6: आणि आमची शाळा जी आहे ती नर्सरी ते 10वी पर्यंत आहे आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही मुलांना देतो, दरवर्षी न्यू ऍक्टिव्हिटीज आम्ही इंट्रोड्यूस करतो। फ्लोआ जे आहे ते एक म्हणजे खूपच नवीन होतं फ्रेंच लँग्वेज इंट्रोड्यूस करण्यासाठी, आणि आता तुम्ही बघता अकॉर्डिंग टू NEP म्हणजे कोणती तरी एक परदेशी लँग्वेज मुलांना शिकलेली पाहिजे असं त्यांचं उद्दिष्ट आहे,
5: बरोबर,
6: अकॉर्डिंग टू NEP। तर 2003 मध्ये आम्ही फ्लोआ ला जॉईन करून आम्ही ते फ्रेंच लँग्वेज इंट्रोड्यूस केली आणि फर्स्ट लेवल सुरू केलं आम्ही, मग त्याचा आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला जेव्हा आम्ही मुलांना फर्स्ट लेवलला बसवलं। मग 2024 मध्ये पण मुलं अपेअर केलं त्यांनी, मग सेकंड लेवलला आम्ही मुलांना बसवलं, सेकंड लेवलचे मुलांनी पण खूप चांगला त्यांचा रिस्पॉन्स होता आणि मग थर्ड लेवलला पण आम्ही मुलांना बसवलं आहे। तर आमचे मुलं म्हणजे खूप चांगलं करतात फ्रेंच लँग्वेज मध्ये आणि मला असं वाटतं की फ्रेंच इज अ लँग्वेज स्पोकन थ्रू आउट द वर्ल्ड, राईट? तर जर का आमच्या शाळेत पुढच्या आयुष्यात जर का एखादा मुलगा पण परदेशी गावी गेला आणि त्याला फ्रेंच आली, म्हणजे त्याला स्पीकिंग यायला लागलं, तर ते म्हणजे माझा एक खूप मोठा अचीवमेंट असणार ते माझ्यासाठी। आणि आमचे मुलं आता जे आहे आम्ही बघतो शाळेत पण, म्हणजे माझी स्वतः शाळेतली टीचर आहे, ती पण एक एक लेवल ती पण एक्झाम देते, ती पास होते आणि ती मुलांना शिकवते आता।
5: अरे वा,
6: तर मुलं पण आहे जे आता पर्सनली पण फ्रेंच लँग्वेज आता थोडं बहुत इंट्रोडक्शन वगैरे ते पण करायला सुरुवात केली मुलांनी आता। आणि आता माझं एक मोटिव आहे की आता या वर्षी आम्ही बघतोय की ऑफलाईन आम्हाला टीचर मिळाली फ्रेंच लँग्वेज साठी शिकवण्यासाठी, तर ते आम्ही ठेवणार आहे आणि मग मुलांना ते ऑफलाईन मध्ये ते शिकवणार बोलण्यासाठी कसं बोलायचं फ्रेंच.
5: अच्छा, खूपच छान. शाळेची सुरुवात 1992 पासून सुरू झालेली आहे, अवघ्या 20 विद्यार्थ्यांवरून आता 750 विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात. मुळात जेव्हा शाळा सुरू झाली किंवा काय म्हणूया की अशा एरियामध्ये तुम्ही शाळा सुरू केली की जिथं बऱ्याच गोष्टींचे रिस्ट्रिक्शन असतील, बऱ्याच गोष्टी सहज सोप्या नसतील सुरू करण्यासाठी, जेव्हा तुम्ही या शाळेमध्ये एंट्री केली तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि विद्यार्थ्यांचा एक अप्रोच शाळेकडे कसा होता?
6: सेम मॅम, 1992 मध्ये तर मी नव्हते, मी 2002 मध्ये स्कूल जॉईन केली. पण मला माहिती आहे की जेव्हा स्कूल स्टार्ट झाली होती तेव्हा आमच्या शाळेत ग्राउंड पण नव्हतं आणि सगळं माती होती, इथं रस्ता पण नव्हता म्हणजे यायला जायला, आणि खूप म्हणजे गटर आणि खूप घाण वगैरे असायची. पण आज या एवढ्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही शाळेला व्हिजिट केली किंवा तुम्ही शाळेचे पिक्चर पण बघितले आमच्या वेबसाईटवर, तर तुम्हाला ते डिफरन्स दिसणार त्याच्यात. म्हणजे आता ग्राउंड पण आहे मुलांना खेळण्यासाठी, आता बिल्डिंग पण आमची 1+2+ अजून म्हणजे नाही का टोटल 2 फ्लोअर्स आम्ही बिल्टअप केली आहे. आणि आता आमचा फ्युचर प्लॅन्स आहे की ज्युनियर कॉलेज पण स्टार्ट करायचं आहे मुलांसाठी. आमच्याकडे मुलांना म्हणजे अपार्ट फ्रॉम फ्रेंच लँग्वेज आम्ही त्यांना अबॅकस शिकवतो. 1st to 10th मुलं मिलिटरी ट्रेनिंग शिकतात. मग मुलांना आम्ही कम्प्युटर लॅब मध्ये कम्प्युटर शिकतात, ते कोडिंग लँग्वेज शिकतात. मग रोबोटिक्स आहे, याच्या ऐवजी आम्ही स्किल कोर्सेस पण स्टार्ट केले आहे. अकॉर्डिंग टू न्यू एज्युकेशन पॉलिसी स्किल पाहिजे ना मुलांना, तर 3 वर्षापासून आम्ही स्किल कोर्सेस स्टार्ट केले आहे. त्याच्यात मुलांना आम्ही बेसिक इलेक्ट्रिशियन कोर्स शिकवतो, नर्सिंग आहे, मग डिजिटल मार्केटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, आणि या वर्षापासून मोबाईल रिपेअरिंग पण सुरुवात केली आहे मुलांसाठी. तर हे कोर्स जे आहे ते 8वी 9वी आणि 10वी या मुलांना आम्ही देतो बेसिक. तर काय होणार, 10वी नंतर जे मुलं एक स्पेशल त्यांनी जर का फील्ड घेतली आणि त्यांना पुढे जायचं असेल तर ह्याच्यात ते डिग्री पण करू शकतात किंवा डिप्लोमा करू शकतात.
5: बरोबर बरोबर, म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाहीये तर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा मुलांना तुम्ही देत आहात आणि एकंदर सगळ्याच गोष्टींवरती तुमचा भर आहे. मला एक असं विचारायचंय की फ्लोआच्या टीमशी तुमचा संपर्क कधी झाला किंवा कशी ही माहिती तुम्हाला मिळाली की शाळेमध्ये आपण ह्या गोष्टी सुरू करू शकतो?
6: येस, शगुफ्ता मॅम जे आहे रोटरी क्लबचे ते तेव्हा प्रेसिडेंट होते, तर ते आमच्या शाळेत व्हिजिट करायचे, ते आमचे पेट्रॉन आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम फ्रेंच लँग्वेज आहे फ्लोआ कडून, तर तुम्ही त्यांना म्हणजे संपर्क करून मी तुम्हाला शैलेश सरची म्हणजे कोऑर्डिनेट करून देते आणि तुम्ही ते सुरू करा. आणि मग शैलेश सर एकदा प्रोग्राम मध्ये आलते आणि मग त्यांनी आम्हाला प्रोत्साहना दिली की तुम्ही हे सुरू करा. आणि 2023 पासून आमच्या शाळेत फ्लोआचे फ्रेंच लँग्वेजचा आम्ही सुरुवात केली मॅडम.
5: बरं, मग साधारणपणे किती विद्यार्थी या कोर्स साठी तयार झाले होते? फी नाममात्र होती, ती भरली आणि हा कोर्स जॉईन केला.
6: येस, टोटल फर्स्ट म्हणजे जेव्हा 2023 मध्ये सुरुवात केली होती तेव्हा 89 स्टुडंट्स रजिस्टर झाले होते मॅडम. मग डिसेंबर 2024 मध्ये 50 स्टुडंट्स होते. नंतर 2024 डिसेंबरला सेकंड लेवल पण आम्ही बसवलं होतं मुलांना.
5: बरं,
6: तर त्यावेळेस 20 मुलं होती. मग परत 25 डिसेंबर मध्ये जे होते फर्स्ट लेवलला त्याच्यात अजून 30-35 स्टुडंट्स एनरोल झाले आणि या जुलै मध्ये सेकंड लेवलला 46 स्टुडंट्स रजिस्टर झाले होते मॅडम.
5: बरं,
6: आणि थर्ड लेवल जे आहे त्याच्यासाठी 3 मुलं रजिस्टर झाले कारण ते थोडा टफ आहे ना थर्ड लेवल.
5: बरोबर,
6: तर त्यासाठी 3 मुलं रजिस्टर झाले आणि आमच्या 2 मुलांना गोल्ड मेडल पण मिळाले नॅशनल लेवलला.
5: अरे वा अरे वा, क्या बात आहे. मला एक असं सांगा मॅडम की रोजचा अभ्यास आणि फ्लोआचे वर्ग तर हे साधारण टायमिंग कसं सांभाळलं जातं, हे ऑनलाईन क्लासेसची वेळ कशी असते आणि कशा पद्धतीने हे क्लासेस तुमच्या इथे होतात?
6: हा, तर मी स्पेशली त्यांना एक सब्जेक्ट म्हणजे एक लेक्चर दिला आहे फ्रेंच लँग्वेज साठी, तर त्यावेळेस मिस ऑफलाईन पण घेतात आमचे टीचर. आणि कम्प्युटर लॅब मध्ये जेव्हा ते फ्री असतं म्हणजे लॅब वेकंट असतं त्यावेळेस ते मुलांना घेऊन जातात. नाहीतर शनिवारी जे आहे ना मॅडम, आमची शाळा पहिले हाफ डे होत होती पण आम्ही काय केलं हे अदर ऍक्टिव्हिटी साठी आम्ही फुल डे केली आहे शाळा. तर शनिवारी म्हणजे सेकंड हाफ जे आहे 10:30 ते 12:30 यावेळेस आम्ही हे फ्रेंच क्लासेस किंवा जे स्किल कोर्सेस चालतात ते आम्ही त्यावेळेस घेतो आम्ही ते.
5: बरं, जेव्हा मुलांनी फ्रेंच शिकण्याचा निर्णय घेतला तेव्हा अर्थातच दोन्ही गोष्टी सांभाळणं थोडंफार त्यांना अवघड जात असेल, शिवाय परकीय भाषा शिकणं त्याच्यामुळे आणखीन एक वेगळा लोड असेल, पण तरी पण मुलं कसं त्याच्यामध्ये काम करतायत, कशा पद्धतीने तो अभ्यास करतायत?
6: येस येस, मुलांना जेव्हा आम्ही सांगितलं होतं की फ्रेंच लँग्वेज आणि जर्मन लँग्वेज आहे, तर मी त्यांना त्यांचं इम्पॉर्टन्स पण दाखवलं होतं, म्हणजे सांगितलं होतं की फ्रेंच म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, जर्मन लँग्वेजचा पण इम्पॉर्टन्स आहे. पण मला म्हणजे पहिल्यापासून माझं होतं की फ्रेंच लँग्वेज मुलांना द्यायला पाहिजे, म्हणजे शिकायला पाहिजे. तर म्हणजे मुलं खूपच खुश झालती, आणि जेव्हा पालकांना पण सांगितलं आम्ही, तर ते पण म्हटले मॅडम तुम्ही जे करणार ते आमच्या मुलाच्या फ्युचरसाठीच करणार आहे, तर आम्हाला काही हरकत नाही ह्याच्यात.
7: अच्छा,
6: तर 100% आम्हाला सपोर्ट मिळालाय पेरेंट पासून पण, आणि मुलं तर आहे, कारण मुलांना काही पण नवी आम्ही ऍक्टिव्हिटी देतो ते खूप आनंदाने करतात. आणि नेहमी मी मुलांना आणि पालकांना पण तेच म्हणते की एक म्हण आहे जसं की आर स्कूल इज नॉट जस्ट अ बिल्डिंग, इट इज अ प्लेस वेअर होप्स आर नर्चर्ड अँड फ्युचर्स आर क्रिएटेड.
7: क्या बात है, खूप छान. नक्कीच, जेव्हा अशा दृष्टीने शाळेचा विचार करणारे शिक्षक असतील आणि शाळेची इमारत नसून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आयक्यू बरोबर त्याचा इक्यू सुद्धा डेव्हलप झाला पाहिजे, अशा पद्धतीने काम करणारे जर शिक्षक असतील तर नक्कीच बाहेरून येऊन सुद्धा जी टीम फ्लोआच्या माध्यमातून तुमच्या शाळेत मुलांना शिकवते त्यांना सुद्धा तो एक शिक्षकांचा सपोर्ट आहे, आणि त्या योगेच ते मुलांना खूप चांगलं शिकवू शकतात. मला एक सांगा की भाषा शिकणं हे प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते, हिंदी मराठी असेल उर्दू असेल, याच्यामध्ये परकीय भाषेचं महत्व तुमच्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल?
6: परकीय भाषेचं महत्व जसं मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की आता ते त्यांना कळणार नाही, ते आता फक्त जसं हिंदी इंग्लिश मराठी ते लँग्वेज शिकतात, ते आता ते पण फ्रेंच तसं शिकतात ते, आणि खूप इंटरेस्ट दाखवतात मुलं, कारण कॉन्व्हर्सेशन पण जेव्हा आम्ही सांगितलं त्यांना करायचं आहे तर ते म्हणजे खूप प्रिपेअर करून आलते मुलं की आज आम्हाला फ्रेंच लँग्वेजचं एकमेकांशी कॉन्व्हर्सेशन करायचं आहे, नाही का. पण मी त्यांना वेगळेपणाने ते सांगितलं होतं की 10वी पास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आणि तुम्हाला कॉलेजमध्ये चांगलं स्कोप मिळालं आणि एखादा मुलगा किंवा मुलगी परदेशी किंवा इंटरनॅशनल कंट्रीमध्ये गेलं तर तेव्हा तुम्हाला याची जाणीव होणार. आणि मला सांगायचं होतं की माझा एक मुलगा, आता तर माझे 10th पास होऊन खूपच म्हणजे खूप बॅचेस पास आउट झाले आहे, आणि माझे स्टुडंट जे आहे ते कोणी डॉक्टर आहे म्हणजे चांगले चांगले पोस्टवर आहे. एक मुलगा जो आहे आमचा त्याला आम्ही स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली आणि तो लंडनला जाऊन त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि तो आज आता नेव्ही मध्ये तो कॅडेट ऑफिसर मधून सिलेक्ट झालाय.
7: मॅडम,
6: तर शाळेत त्यांना ते कसं वाटतं की हो हे एक सब्जेक्टच आहे, पण नंतर त्यांना जेव्हा त्याची जाणीव येणार तेव्हा त्यांना कळणार की हा लँग्वेज आम्ही शाळेत शिकलो आणि आज आम्हाला त्याचा किती बेनिफिट झाला आहे.
7: अगदी खरंय. मला एक आणखीन प्रश्न असा विचारायचा की तुम्ही ह्या शाळेच्या डायरेक्टर आहात, आणखीन कशा पद्धतीने फ्लोआचा प्रसार तुम्ही करू शकता किंवा करताय की जेणेकरून सगळेच विद्यार्थी या प्रवाहात येतील, परकीय भाषेचं एक महत्व त्यांना समजेल, आणि केवळ भारतातच नाही म्हणजे हा प्रयोग परदेशात सुद्धा जेव्हा त्यांना जायचं असेल तिथे तो यशस्वी होऊन ते उत्तम काम करू शकतील, तर तुम्ही याकडे कसं बघताय?
6: ऍक्च्युली आता जेव्हा 2 वर्षापासून फ्लोवा जे आहे फर्स्ट लेवलच्या मुलांना फ्रीमध्ये ते एनरोल करून घेतात मॅडम, स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात, तर मी आता आमच्या शिक्षकांना पण सांगितलं आहे की आता या वर्षापासून दॅट इज फ्रॉम द नेक्स्ट अकॅडमिक इयर आम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे 10-15 किंवा 20-30 नाही पर पूर्ण म्हणजे पूर्ण क्लासला आम्ही ते फ्रेंच लँग्वेज साठी म्हणजे मोटिवेट करणार आहोत आणि त्यांना ते कंपल्सरी सब्जेक्ट म्हणूनच मी इंट्रोड्यूस करणार आहे.
7: अच्छा, बरोबर. एक शिक्षिका म्हणून आणि शाळेच्या डायरेक्टर म्हणून फ्लोआचा हा जो एक प्रवास आहे किंवा फ्लोआची जी टीमची ही शिकवण्याची पद्धत आहे ती कशी आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल?
6: येस मॅम, खूप चांगली आहे, कारण जेव्हा ते फ्रेंच लँग्वेज आम्ही फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केली होती तर मला पण म्हणजे थोडं असं वाटत होतं की मुलं करणार की नाही, आम्हाला त्यांच्या फ्लोआ करून सपोर्ट मिळणार की नाही. पण आय शुड से जेव्हा पण मी शैलेश सरांना कॉल केला आहे आणि म्हणजे कोणतीही प्रकारची मदत मला पाहिजे होती नेहमी त्यांनी मला सपोर्ट केला आहे, त्यांची टीमनी पण आम्हाला नेहमी 100% सपोर्ट केला आहे, ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या. जेव्हा पण आम्ही त्यांच्यासाठी रिक्वेस्ट पाठवली आहे की मॅम असं पाहिजे कसं आम्हाला अशी मदत पाहिजे, त्यांनी 100% आम्हाला सपोर्ट केला आहे.
7: नक्की नक्की, खूप छान. आणि तुम्हाला मी शुभेच्छा देते, इतक्या छान मोठ्या पदावरती तुम्ही कार्यरत आहात स्वतः, आणि मुळात तुम्हाला सुद्धा शिकण्याची आवड आहे, शिकवण्याची आवड आहे. विद्यार्थ्यांनी केवळ एक सरोपट शिक्षण न घेता किंवा जे रोजचं आयुष्यातलं रेग्युलर शिक्षण आहे ते न घेता वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थी शिकून कसे पुढे जाऊ शकतात, वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयोग कसे शाळेत होऊ शकतात या दृष्टीनं तुम्ही प्रयोग करत आहात. आणि निश्चितच असे शिक्षक जेव्हा दूरदृष्टी घेऊन वावरत असतात तेव्हा शाळेचा विकास तर होतोच, शिवाय मुलांना सुद्धा नवीन काहीतरी शिकण्याची एक ऊर्जा मिळत असते. आणि मुलांना सुद्धा स्वतःला काहीतरी ते छान वाटत असतं. तुमच्याकडनं असेच प्रयोग उत्तमोत्तम घडत राहो आणि विद्यार्थ्यांचे आणि तुमचे बंध असे जुळत राहो. फ्लोवाच्या माध्यमातून आपला जो परिचय झाला, रेडिओ विश्वासशी तुमचा संपर्क झाला, त्याच्याबद्दलही मी आपल्या मनापासून खूप आभार मानते. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय अतिशय छान आहे. अशीच प्रगती तुमची तुमच्या शाळेची होत राहो हीच मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही आज रेडिओ विश्वासशी फ्लोवाच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, आपला हा छान संवाद झाला, त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीने मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
6: येस, आणि मी पण तुम्हाला थँक्यू म्हणते, कारण मला रेडिओ विश्वासनी ऑपॉर्च्युनिटी दिली बोलण्यासाठी. आणि फक्त एक म्हण म्हणून मी संपवणार. असं सगळ्यांना मी सांगते की शाळा फक्त अक्षरज्ञान नाही, तर ते जगण्याची नवी दिशा देते. हम
7: अगदी खरे.
6: थँक्यू मॅम. थँक्यू.
7: थँक्यू सो मच.
8: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
9: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
8: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
9: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
8: वडनेरे सराफ,
9: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
8: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
10: कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. देव कोहली यांची गीतरचना, राम लक्ष्मण यांचं संगीत आणि चित्रपट आहे बहारों की मंजिल.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आखो आखो में या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108076 आणि कल्पेश आचट 8300106406 या क्रमांकांवर.
2: याद किया दिल ने कहा हो तुम, झूमती बहार है कहा हो.
3: नमस्कार रसिक श्रोता, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, सध्या मे महिना चालू आहे. मे महिन्यात मुलांना शाळांना सुट्टी असते आणि मुलांच्या या काळामध्ये भरपूर वेगवेगळे उपक्रम चालू असतात. यातला एक उपक्रम असतो गोष्टीची पुस्तकं वाचण्याचा. एकेकाळी म्हणजे आमच्या लहानपणी 30-40 वर्षापूर्वी कॉमिक्सच्या पुस्तकांची खूप बोलबाला होता. सुपरमॅन, स्पायडरमॅन, त्यासोबत चाचा चौधरी आणि त्यासोबतच आणखी काही आपले मराठीतले चांदोबा, चंपक अशी पुस्तकं आमच्या घरी आम्ही नेहमी वाचायचो. पण याच काळामध्ये अमिताभ बच्चन यांना घेऊन एक कॉमिक्सची सिरीज सुरू झाली होती. हे तुम्हाला आठवते का? म्हणजे आज जे लोक 50 किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत, कदाचित त्यांना हे कॉमिक्सचे पुस्तक पाहिल्याचं आठवत असेल. तर अमिताभला घेऊन कॉमिक्स काढण्याचा जो प्रकार झाला होता तो फार भन्नाट होता. तर नेमका काय होता प्रकार, याची थोडक्यात स्टोरी, या कॉमिक्सच्या मेकिंगची स्टोरी मी तुम्हाला आता सांगतो. मित्रांनो, सहस्त्रकातील महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाच्या कालखंडात या नावाची लोकप्रियता कॅश करून घेण्यासाठी अनेकांनी अनेक उपक्रम राबवले होते. बच्चे कंपनीला खुश करण्यासाठी अमिताभ बच्चनला कॉमिक्स बुकचा नायक म्हणून घेण्यात आलं होतं. हे तुम्हाला आठवतं का? 2-3 वर्ष चाललेल्या या कॉमिक्स बुक सिरीजचा नायक अमिताभ बच्चन होता. परंतु पुढे काही कारणाने हे लोकप्रिय कॉमिक्स बंद झाले आणि आज एवढ्या वर्षानंतर 40-50 वर्षानंतर तर हे कॉमिक्स होते हेच लोकांना आठवत नाही. काय होती या कॉमिक्सची जन्मकथा? मित्रांनो, याची सुरुवात 80 दशकाच्या प्रारंभी झाली होती. त्यावेळी अमिताभ बच्चन रमेश बहल यांच्या पुकार या चित्रपटात प्रमुख भूमिका करत होते. या सिनेमात त्यांचे सहनायक होते रणधीर कपूर. या सिनेमाचे चित्रीकरण गोव्याला चालू होते. अमिताभ बच्चन या नावाची जबरदस्त क्रेज त्या काळात निर्माण झाली होती. त्यामुळे सिनेमाचे शूटिंग पाहायला प्रचंड मोठी गर्दी होत असे. कित्येकदा तर पोलिसांना बोलवून गर्दीवर नियंत्रण आणावे लागे. त्यावेळी अमिताभ बच्चनचे फॅन फॉलोईंग लहान मुले देखील बोलवून गर्दीवर नियंत्रण आणावे लागे. त्यावेळी अमिताभ बच्चनचे फॅन फॉलोईंग लहान मुले देखील होते. लहान मुलांची प्रचंड मोठी गर्दी अमिताभला पाहण्यासाठी होत होती. अमिताभ देखील या लहान मुलांसोबत मग गप्पा मारण्यात रमून जात असत. त्यावेळी रणधीर कपूर अमिताभला सुप्रीमो या नावाने बोलवत असे. लहान मुले शूटिंग पाहायला आली की लगेच मुलांना रणधीर कपूर म्हणत, बोलता हूं तुम्हारे सुप्रीमो को. लहान मुलांना अमिताभ जणू सुप्रीमो झाला होता. जगातील कुठलीही अशक्य गोष्ट अमिताभ बच्चन करू शकतो अशी धारणा लहान मुलांची त्या काळात झाली होती. या शूटिंगच्या दरम्यान तिथे मूव्ही या सिने नियतकालिकाची संपादिका पम्मी चोप्रा ही देखील आली होती. पम्मीला हा सर्व प्रकार खूप अद्भुत वाटला. तिच्या डोक्यात त्याचवेळी अमिताभ बच्चनची लहान मुलांमधील एक जबरदस्त क्रेज बघून ही लोकप्रियता आपण कॉमिक्सच्या बुकमधून आणावी आणि कॅश करावी असे तिला वाटले. तिने तिथेच सेटवर अमिताभला याबाबतीत विचारणा केली. अमिताभने देखील फारसे आडेवेडे न घेता

या कल्पनेला दुजोरा दिला. पम्मी चोप्रा हिने लगेच तिच्या प्रकाशन संस्थेशी बोलून या कॉमिक्स बुक्सची तयारी सुरू केली. यातूनच पुढे मग अमिताभच्या कॉमिक्स बुक्सचा जन्म झाला. इंडिया बुक हाऊसतर्फे याचे प्रकाशन होत असे. या कॉमिक सिरीजचे सल्लागार ख्यातनाम गीतकार गुलजार होते. यातील चित्रे अमर चित्रकथाचे प्रताप मलिक यांनी काढलेली होती. यातील कथा सुधा चोप्रा यांनी लिहिल्या होत्या. वाचकांकडून आलेल्या कथांवर देखील काही भाग तयार होत होते. इंग्रजीत ॲडव्हेंचर ऑफ अमिताभ बच्चन आणि हिंदीत किस्से अमिताभ बच्चन के या नावाने या कॉमिक्सच्या कथा निर्माण होत होत्या. या कॉमिक सिरीजमधून अमिताभला सुपर हिरो करण्यात आले होते. टाईट कपडे, वेल्डिंग करताना वापरता तसा मोठा गॉगल, गळ्यात पेंडंट, तसेच या कॅरेक्टरला म्युझिकची आवड असल्याने कानात वॉकमन अशा अवतारात त्याचे कॅरिकेचर ठरले होते. त्याला खारे शिंगदाणे खूप आवडत असायचे. दाणे खात खात बोलायची त्याची स्टाईल होती. अशा अवतारात तो पुस्तकातून दिसायचा आणि मग अशक्य ते शक्य करून दाखवायचा. मग काय विमान अपहरण असेल, डाकूंच्या गँगसोबतचा हैदोस असेल, अतिरेकी हल्ला परतवून लावणे असेल किंवा देशद्रोह्यांचा खात्मा असेल, कॉमिक्समधील अमिताभ बच्चन कंपनीला खुश करून टाकायचा. यात अमिताभ बच्चन याचे दोन साक्षीदार होते. त्यांची नावे विजय आणि अँथनी असे होते. तसेच सोनाली नावाची एक डॉल्फिन त्याची मैत्रीण देखील असायची. कुली चित्रपटातील पक्षी बहिरी ससाना जसा त्याच्या हातावर असायचा, तसाच शाहीन नावाचा एक पक्षी याच्या मदतीला असायचा. दोन तीन वर्ष हे कॉमिक्स खूप चालले. नंतर त्याचे मॅगझिनमध्ये रूपांतर झाले आणि नंतर मात्र हे मॅगझिन बंद पडले. आता तर हे कॉमिक्स होते हेच कुणाला आठवत नाही. गुगलवर तुम्ही जर सर्च केलं तर या कॉमिक्सचे काही मुखपृष्ठ तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या श्रोत्यांपैकी नक्की कुणाकडे तरी या कॉमिक्सचे अंक देखील असतील. जर तुमच्याकडे काही अंक असतील तर नक्की तुम्ही रेडिओ विश्वासला कळवा, आपण त्याची नक्की दखल घेऊत. आज मे महिन्याच्या सुट्टीच्या निमित्ताने बच्चे कंपनीसाठी हा एपिसोड मी केला. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की कळवा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. पुढच्या आठवड्यात पुन्हा काही नवीन गोष्टी घेऊन आपल्याला भेटेन. नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद. Thank you very much.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत। संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत देवता या चित्रपटामधलं।

0: श्रोते हो, आता रेडिओ विश्वासवरनं प्रसारित करीत आहोत राघव जोशी यांच्या आवाजात हे खास गाणं. या गाण्याचे ओरिजिनल आर्टिस्ट वेस्ट लाईफ बँड असून कोस्ट टू कोस्ट या अल्बममधनं हे गाणं राघव जोशी यांनी गायलं आहे.
1: Just a smile and the rain is gone.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये बहारों के सपने या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात। गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचा, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
1: हो.

0: वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरे आपले स्वागत करतो. श्रोते, आपणास माहिती आहे की नाशिक म्हटलं की रोईंग हा खेळ सर्व देशाला आणि जगाला माहिती आहे. नाशिकमधलं ऑलिम्पिक पट्टू, त्याचबरोबर KTHM कॉलेज, या असे अनेक घटक आहे की त्यांनी नाशिकला रोईंगमध्ये वर आणलेलं आहे. अशातच एक आपला खेळाडू रोशन चौधरी हा नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये पदक मिळवून आला आणि KTHM कॉलेजने जवळजवळ 18 पदकं मिळवली आणि एक उच्चांक गाठला. त्यातीलच एक रोशन चौधरी, आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. रोशन नमस्कार.
5: नमस्कार
4: रोशन, प्रथम तर मला सांग तुझी रोईंग क्षेत्रात आवड कशी निर्माण झाली?
5: माझी आवड ही माझ्या काकांनी मला मार्गदर्शन केले व मला स्पोर्ट बद्दल रोईंग बद्दल माहिती दिली व KTHM कॉलेजला मी तर ऍडमिशन घेतलं. तिथे KTHM बोट क्लब आहे, त्या तिथेल बोट क्लब वगैरे प्रॅक्टिस चालू केली. सुरुवातीला मेन प्रॉब्लेम असा आला की मला स्विमिंग वगैरे येत नव्हती, तर गेम साठी स्विमिंग महत्वाची आहे. मी तिथे समाधान गवळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला स्विमिंग शिकवली.
4: त्यांनी स्विमिंग तिथे शिकवली का बाहेर कुठे क्लबला वगैरे गेले?
5: नाही, तिथेच आम्हाला तिथेच खाली बोट क्लबला स्टार्टिंगला जॅकेट वगैरे बांधून हे करून स्विमिंग शिकवली.
4: मग स्विमिंग शिकत असताना तुला अशी काही भीती वगैरे असं काही सुरुवातीला वाटलं?
5: हा, सुरुवातीला थोडी पाण्याची वाटली भीती, नंतर मग सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्विमिंग शिकलो. नंतर मग पाण्याची भीती पण गेली आणि नंतर मग स्विमिंग शिकल्यानंतर मग आम्ही बोटीमध्ये लाईफ जॅकेट वगैरे स्टार्टिंगला घालून जात होतो. नंतर मग ती भीती गेली, नंतर मग काही वाटत नव्हतं.
4: रोशन, ज्यावेळेस तुम्ही रोईंग शिकतात त्यावेळेस तुम्हाला स्विमिंग तर आलंच पाहिजे, पण त्याच्या आधी काही असा व्यायाम असतो का, एक्झरसाइज असते का, ती तुम्हाला पहिले करावं लागते, त्यातला कोणते घटक आहे असे आम्हाला सांगशील?
5: आम्ही स्टार्टिंगला सुरुवातीपासून गेल्या पहिले कॉलेजला 4 किंवा 5 राऊंड मारायचो, जवळपास 2-3 किलोमीटर रनिंग रोज. नंतर त्यानंतर एक्सरसाइज वगैरे असायची, नंतर मग बोटीमध्ये वगैरे जाणं, नंतर तिथून आल्यावर थाईज, पुशअप, डिप्स असे वर्कआउट, भरपूर प्रकारचे वर्कआउट केले. त्याचबरोबर हप्त्यातील काही दिवस बोटीमध्ये दिले, काही वेळेस आर्गोमीटर मारले, नंतर काही वेळ जिमला शेड्यूल होतं आम्हाला. आमचे मार्गदर्शक म्हणून निलेश धोंडगे सर म्हणून आम्ही त्यांना सर म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेड्यूल ते आम्हाला देत होते व आम्ही त्या प्रकारे फॉलो केलं.
4: रोशन, मग ज्यावेळेस आपण बघतो की पाऊस पडत असतो, नंतर आपल्या गोदावरीला पूर आलेला असतो, अशा स्थितीत तुमची प्रोग्राम कसा असतो?
5: ज्यावेळेस थोड्या वगैरे प्रमाणात पाणी असतं त्यावेळेस आम्ही भरपूर वेळेस पाण्यामध्ये पुराचे बोट मारलेली, पण ज्यावेळेस जास्त प्रवाह हे असतो प्रवाह असतो त्यावेळेस मग आम्ही जिम किंवा कॉलेजला आर्गोमीटर पण कॉलेजने उपलब्ध केलेले, त्याचा वापर करून आम्ही वरती वर्कआउट करत असो.
4: रोशन, ज्यावेळेस तू रोईंग करत होता त्यावेळेस तुला कोणाकोणाची मदत मिळाली का, तू इथं आम्हाला ते सांगू शकशील?
5: रोईंग करत असताना सर्वप्रथम गवळी मॅडम, त्यांचे मोठे सहकार्य लाभले आम्हाला कॉलेजमधील काही सर्व त्यांनी आम्हाला हे केलं. तसेच गांगुडे सर, त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले व कॉलेजचे सचिन भाऊ आणि अप्पा त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं.
4: रोईंग करत असताना तुला असं कोणतं तू असा आदर्श ठेवला की तो खेळाडू आदर्श आणि त्याला बघून मी पुढे जाणार?
5: हा, निलेश धोंडगे, ऋषिकेश शिंदे, आदेश गायकर हे आमचे सिनियर प्लेयर होते व त्यांना त्यांच्याकडूनच आम्ही त्यांनी दिल्या शेड्यूल प्रमाणे फॉलो केलं व त्यांनाच आदर्श मानलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही प्रॅक्टिस केली.
4: रोहित करत असताना तुझा अभ्यास कसा, अभ्यासाकडे लक्ष गेला का, आणि तो अभ्यास कसा केला?
5: रोईंग करत असताना मी इकडे ग्रॅज्युएशन हे बी कॉम मध्ये पूर्ण करत होतो, त्याचबरोबर मग सकाळी प्रॅक्टिस झाल्यानंतर मी क्लास पण केला, नंतर मग क्लास झाल्यानंतर घरी पण टाइम अभ्यासासाठी पण दिला व संध्याकाळी पण मग प्रॅक्टिस साठी दिला, अभ्यासाकडे पण लक्ष दिलं.
4: मग अभ्यास करत असताना रोईंगला तू किती तास देत होता आणि तो वेळ कसा असायचा तुझा?
5: मी सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना स्टार्टिंगला तर रोईंगला 7 वाजता जायचं होतं, ते 10-1 पर्यंत आमची प्रॅक्टिस चालायची, स्टार्टिंगला तेवढा टाइम दिला. नंतर आता जानेवारी पासून आमचं शेड्यूल वाढलं होतं, तर त्यामध्ये आम्ही इकडे गंगापूर डॅमला प्रॅक्टिस केली, तिथेही आम्हाला मोठ्या प्रमाणात हे आले. नंतर तिथे आम्ही जवळपास सकाळी 5:30 गेलो का 10-1 पर्यंत तिथे प्रॅक्टिस वगैरे केली, नंतर दुपारी परत 3:30 ते 7 पर्यंत तिथे प्रॅक्टिस केली.
4: मग हे अभ्यास आणि रोईंग करत असताना घरच्यांना काही मदत वगैरे केली?
5: कुटुंबामध्ये आमचा बिझनेस गोठ्याचा बिझनेस असल्यामध्ये घरामध्ये पण मग तिकडून आलो मी मदत केली.
4: आणि ती मदत करत असताना आई वडिलांचं काही असं म्हटलं का, अरे तू फक्त अभ्यासच किंवा रोईंगच करतोय, आम्हाला कधी मदत काय असं काही झालं का?
5: नाही नाही, घरच्यांचंही मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं.
4: ते सहकार्याविषयी थोडं सांग ना आम्हाला, कसं सहकार्य?
5: कोणतेही गेम असला तर ते खर्च हा तिथे येतोच.
4: बरोबर,
5: घरून मला मोठ्या प्रमाणावर पैशांची वगैरे मदत झाली व घरी पण कधी बोलले नाही का तू हे करतोय ते करतोय, त्यांनी पण विश्वास दाखवून स्वतःच्या मनाने करून दिले.
4: ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळत असताना त्याच्या आधी तुला कशी पात्रता फेरी पार करावी लागली त्याबद्दल थोडं सांग.
5: ऑल इंडिया खेळत असताना पहिले तर आम्हाला स्टार्टिंगला अनुभव नव्हता, तर सर्वप्रथम आम्ही स्टेटच्या मॅचेस इथं आपल्या पुणे येथे आर्मी रोविंग नॉड इथे स्टेटच्या मॅचेस खेळलो. स्टेटच्या मॅचेस खेळताना सुरुवातीला भीती वगैरे होती, मॅचेस खेळण्याची पहिले हे होते, तेव्हा पराभव हा झाला सुरुवातीला. नंतरही करून बोलले की कर तू काही नाही होऊ शकतं, नंतरही पराभव झाला. नंतर मग मागच्या वर्षी मी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी एकदा खेळलेलो, पण मग त्यावेळेस अनुभव आला का कशी प्रॅक्टिस केली पाहिजे काय,
4: पदक मिळालं होतं
5: त्यावेळेस? नाही, पदक नाही मिळालं त्यावेळेस. आणि नंतर मग समजलं का तिकडे प्रॅक्टिस कशा प्रकारे केली पाहिजे, कसे खेळाडू आहे, कसं आहे काय. नंतर मग तेव्हापासून आल्यानंतर आम्ही पूर्ण वर्षभर पूर्ण प्रॅक्टिसला दिलं, 1 वर्ष पूर्ण प्रॅक्टिस केली, कुठल्या वेळी सुट्टी वगैरे काही घेतली नाही. त्याच्यानंतर मग आता मग पदक मिळाले, प्राप्त केलं.
4: ज्यावेळेस तुम्ही चंदीगडला आता 18 पदके मिळवले, तेव्हा तुमचा जल्लोष कसा होता, तेव्हा तुम्ही कसा आनंद उत्सव साजरा केला?
5: जल्लोष तर बाहेर खूपच होता, कारण मग तेथील पूर्ण ऑल इंडियामध्ये आपल्या कॉलेजला केटीजीएम कॉलेजला रनर अपचे ट्रॉफी आपल्याला मिळाली, सर्वात जास्त पदके आपल्या कॉलेजने प्राप्त केले, त्याच्यामुळे सगळं मार्गदर्शन पण मोठ्या प्रमाणात चांगलं झालं आम्हाला, त्यामुळे जल्लोष हा खूप होता मोठ्या प्रमाणात.
4: तो आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धा खेळल्या का ते आपल्याला इथे सांगता येईल का, त्या स्पर्धेंचे आपण नाव घेऊ शकतो इथे?
5: आतापर्यंत मी सुरुवात माझी स्टेट पासून झाली, आपल्या स्टेट मी आतापर्यंत 2-3 स्टेट खेळलेले, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला तर मला काही मेडल वगैरे लागलं नाही. मागच्या जून जुलै मध्ये स्टेट झाली, त्यामध्ये मला 2 ब्रॉन्झ आणि 1 गोल्ड मेडल प्राप्त झाले.
4: कुठे झाले
5: ते? आपल्या इथे पुण्याला आर्मी रोईंग नॉट मध्ये झाली. त्यानंतर मग तिथून आमचे पुढे सिलेक्शन झालं, त्यानंतर मग मी महाराष्ट्राकडून सिनियर नॅशनलच्या मॅचेस खेळलो महाराष्ट्राकडून, त्या सिनियर नॅशनल आता जानेवारी महिन्यामध्ये पार पडल्या, तेथेही कुठल्या प्रकारचं मेडल लागलं नाही. त्यानंतर मग आमच्या इथं युनिव्हर्सिटीच्या मॅचेस शेड्यूल चालू झालं, नंतर मग आमचं इंटर क्लब झालं तिथे जिंकलं, नंतर मग इंटर कॉलेज झालं, नंतर झोन झालं, झोन नंतर मग आमचा इव्हेंट फिक्स झाला, नंतर मग आम्ही एसपीपी कडून आमची टीम खेळली.
4: तू चंदीगडमध्ये खेळत असताना घरच्यांनी तुला कसा प्रोत्साहन दिला की तुला काय आता पदक मिळवून यायचं असं काही बोलले?
5: हो, घरच्यांचे असं म्हणणं होतं का भरपूर आता भरपूर मेहनत केलेली आहे, त्यास भरपूर दिवस झाले आपण मेहनत करतोय असं तसं, यावेळेस भेटलं पाहिजे असं वगैरे घरच्यांचं म्हणणं होतं. व घरचे भेटल्यानंतर घरचे पण खूप खुश झाले व घरच्यांनी पण पहिल्यापासून खूप सपोर्ट केला.
4: आता पुढचं तुझं ध्येय काय?
5: आता पुढचं ध्येय आता येणारे वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या मॅचेस आहे, त्या ट्रायल देणारे व ते त्यामध्ये खेळणार आहे,
4: त्यामध्ये खेळून पदक,
5: त्यामध्ये खेळून आपल्या इंडियासाठी पदक मिळवलं.
4: आता जेवढी तू मेहनत घेतली त्यापेक्षा आता तुला मेहनत वाढवावं लागेल, त्याबद्दल काय सांगशील?
5: त्या हा जी मेहनत घेतली त्याच्या बऱ्यापैकी आता मेहनत पण आपल्याला मला वाढवावं लागणार आहे व ती पण मी आता वाढवणार आहे. तो मोठ्या चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करणार आहे.
6: नक्कीच रोशन, तू तुझा प्रवास हा खडतरपणे आणि अपयश आलं तरी अपयशाने घाबरून जायचं नाही, तर अपयश ही यशाची पायरी हेच तुझ्या आजच्या मुलाखतीतून आम्हाला व आमच्या प्रेक्षकांना जाणवेल. तो आज आमच्याशी गप्पा मारलात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

ऐकूया काढवा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
4: भोसले, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेले कवी योगेश यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। चटपटी या चित्रपटामधलं संगीतकार बासू मनोहारी।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात. गरीबों का दाता या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार बप्पी लहरी. आणि हे गीत ऐकूयात सुदेश भोसले आणि अलिशा चिनॉय यांच्या आवाजात.

0: खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वास वर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: मांग भरो सजना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गायक स्वर आहे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा.

0: मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं एक मैं और एक तू या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. अग्निपथ चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
4: मेरे हीरो,
5: ये क्या करती?
4: मेरे

0: विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात आई मिलन की रात या चित्रपटामधलं आनंद मिलिंद यांच्या संगीताने सजलेलं

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात, सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं आवाज।

ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत तैवान देशातील तैपाई या शहराला. मंडळी, तैपाई तैवान येथे असलेला चांग कायशेक मेमोरियल हॉल हा तैवानमधील सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय स्मारकांपैकी एक आहे, ज्याबद्दल आपण जाणून घेत प्रथम भ्रमंती करणार आहोत. हा मेमोरियल हॉल माजी राष्ट्राध्यक्ष चांग कायशेक यांच्या स्मरणार्थ बांधला असून पर्यटन, संस्कृती आणि राजकीय इतिहासाचे महत्त्वाचे केंद्र आहे. आपल्या लक्षात असेल की मागील भागात आपण चांग यांच्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेतल्या. आता आपण त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या भव्य वास्तूमध्ये प्रवेश करूया. या वास्तूची वैशिष्ट्य काय आहेत? तर ह्याची उंची 76 मीटर आहे. आर्किटेक्ट यांग चो चेंग यांनी ही वास्तू बांधली आहे आणि हे बांधण्यासाठी पांढरं काँक्रीट आणि संगमरवर यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आलेला आहे. याची या डिझाईनची वैशिष्ट्य काय आहेत? तर डोळ्यात भरणारा निळा अष्टकोनी घुमट आणि चिनी संस्कृतीतील शुभ अंक 8 याचं प्रतीक मानला जातो. याला चढायला दोन बाजूला 2 जिने आहेत. प्रचंड मोठे असे जिने आहेत. ते संगमरवरी आहेत आणि त्याला 89 पायऱ्या आहेत. 89 हा आकडा का आहे? तर चांग यांच्या मृत्यूसमयीचे वय 89 असे होते. हा हॉल 1980 पूर्ण बांधून झाला होता. आता याची रचना कशी आहे? तर याला 2 मजले आहेत. खालच्या मजल्यावर संग्रहालय आहे, अतिशय सुंदर असं वस्तू संग्रहालय आहे आणि लायब्ररी ग्रंथालय सुद्धा आहे. दुसऱ्या मजल्यावर चांग कायशेक यांचा मोठा बसलेला पुतळा आहे. आता ह्याविषयी आणखी मोठी माहिती आपण जाणून घेताना एक लक्षात येतं की 1975 चांग यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर या स्मारकाची योजना आखली गेली. ह्या वास्तूचे भूमिपूजन कधी झाले? तर 31 ऑक्टोबर 1976 जेव्हा चांग यांचा 90वा वाढदिवस होता. 5 एप्रिल 1980 या वास्तूचे उद्घाटन झाले आणि तो ते भव्य प्रमाणात झाले. आता मंडळी, आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिला लक्षात येतो तो या वास्तूचा भल्ला मोठा परिसर. तर या परिसराचे क्षेत्रफळ किती आहे? तर 2,40,000 स्क्वेअर मीटर. आणि या पूर्ण वास्तूला आतमध्ये जायला 3 मोठी प्रवेशद्वारे आहेत, ज्याच्या एखाद्या प्रवेशद्वारातून आपण आत शिरू शकतो. आता ही वास्तू जेव्हा तयार होत होती तेव्हा 3 महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या. त्यामध्ये एक असं की वाईल्ड लिली विद्यार्थी आंदोलन झाले. म्हणजे हेही लक्षात येतं की तैवानमध्येही काही आंदोलनं सतत चालू होती. आणि कशासाठी? तर तैवानला लोकशाही हवी होती, त्यामुळे लोकशाहीकडे नेणारे अनेक टप्प्यात एक विद्यार्थी आंदोलन झाले होते. त्याला वाईल्ड लिली विद्यार्थी आंदोलन असे म्हणतात. तसेच 1996 तैवानची पहिली थेट राष्ट्रपती निवडणूक झाली होती आणि 2007 या चौकाचे नाव बदलून लिबर्टी स्क्वेअर करण्यात आले. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की इथेही नावावरनं काही ना काही वादावादी होत असतात किंवा आंदोलनं घडत असतात. असो, तर स्मारकाचे नाव आणि त्याचा अर्थ आजही तैवानमध्ये राजकीय चर्चेचा विषय आहे हे आपल्याला सांगण्याचा उद्देश आहे. आता इथे अलीकडे काय घडामोडी झालेल्या आहेत?
तर 2017-18 या दोन वर्षात स्मारकाला मानवाधिकार शिक्षण केंद्रात रूपांतर करण्याबद्दल चर्चा झालेली आहे. तरी काही विरोधकांनी 2018 पुतळ्यांवर रंग फेकून आपला निषेध नोंदवला आहे. त्याच्यानंतर हुकुमशाही विरुद्ध पुन्हा एकदा प्रदर्शनांचे आयोजन झाले. ते झाले 2019 आणि एक गोष्ट माझ्या वाचनात आली किंवा मला गाईडनेही सांगितली की इथे सैनिकी गार्ड बदलण्याचा मोठ्या प्रमाणावर समारंभ होत असे. तर यामधून काही विरोधकांना वाटलं की हे व्यक्तिपूजा करण्यासारखं आहे, म्हणून व्यक्तिपूजेला आळा घालण्यासाठी 2024 हे जे सैनिक गार्ड बदलण्याचा मोठा कार्यक्रम किंवा समारंभ होत असे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. तर या वास्तूमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही विरोधक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत असतात किंवा छोट्या मोठ्या घडामोडी घडत असतात हे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. असो, आता ह्या वास्तूमध्ये आपल्याला कसं जाता येतं, तर डायरेक्ट टॅक्सी करूनही जाता येतं किंवा MRT स्टेशनने आपल्याला सहज पोहोचता येतं. आता इथेही MRT स्टेशन म्हणतात हे वाचून किंवा ऐकूनही मला थोडीशी गंमत वाटली, कारण सिंगापूरला MRT स्टेशन आहे, त्याच्यानंतर म्हणजे रेल्वे स्टेशनला MRT स्टेशन असं म्हटलं जातं, तसंच तैवानमध्येही हे म्हटलं जातं. तर आम्ही इथे पोचलो ते डायरेक्ट टॅक्सी करून, तेव्हा टॅक्सीचे तैवानमधले टॅक्सीचे रेट ते फार नाही आहेत, किमती वाजवी आहेत. तर आम्ही टॅक्सी केली आणि सरळ तिथे पोचलो, कारण तैवान छोटंसं आहे. तेव्हा भर दुपार होती, सूर्य तळपत होता आणि ही प्रचंड वास्तू आणि आजूबाजूची हिरवीगार वनराई बघून खरंच चकित होण्याची वेळ आली. इतका प्रचंड परिसर पण अतिशय सुंदर व्यवस्था ठेवण्यात आली आहे आणि मला असं वाटलं की अशी वेगळ्या प्रकारची वास्तू मी पहिल्यांदाच बघत आहे. पण गंमत अशी झाली की भर उन्हाचा तडाखा इतका होता की तो वाचवण्यासाठी मी समोर दिसणाऱ्या 89 पायऱ्या भरभर चढून गेले एका दमात, हे आठवून आताही हसू येतं. बघा, तुम्ही कधी प्रत्यक्ष गेलात तर हीच युक्ती आजमावून पाहू शकता. आतमध्ये मधोमध असलेला चांग यांचा आसनस्थ भव्य पुतळा खरोखर लक्षणीय होता आणि पार्श्वभूमीवर तैवानची राजचिन्ह आहेत. इथे उभं राहून आम्ही अनेक फोटो काढले. एका मोठ्या राजकीय नेत्यासमवेत आपण असल्याची भावना जागृत झाली. त्यांना मनोमन वंदन करून आपण हॉलच्या दुसऱ्या दरवाज्याने बाहेर आलो येतो, जिथून आपल्याला दुसऱ्या ऐतिहासिक वास्तूंकडेही जाता येते. तर मंडळी, या मेमोरियल हॉलला भेट दिल्यानंतर आजच्या भागात आपला निरोप घ्यायची वेळ आली आहे. आता भेटूया याच वारी याच वेळी पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।
3: पंजाबी की बोली है।

I'm not going to be able to do it.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही.
2: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा, अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन, शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा, शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब, विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. खास नाशिककरांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फॅब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98-230-45-627 किंवा 98-232-23-367.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300 10876 आणि कल्पेश आचट 8300 16406 या क्रमांकावर.
2: मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे, अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते जब कोई तागा टूट गया या

0: हुआ, फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो। तेरे इस ताने में लेकिन एक भी गांठ गिरा बुंदर की देख नहीं सकता है कोई। मैंने तो एक बार बुना था एक ही रिश्ता, लेकिन उसकी सारी गिरहें साफ नजर आती हैं मेरे यार जुलाए। मुझको की तरकीब।
1: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुनः एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुनः एकदा हो। खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही, प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
4: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत 13 मेरे सपने हे

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी अनघा तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रूपक तालावर आधारित हिंदी मराठी गीतमाला. नमस्कार, मी अनघा. कार्यक्रमाच्या आजच्या भागातील गीत आहे 1972 साली आलेल्या मिलन या हिंदी चित्रपटातील. गीताचे बोल आहेत, आज दिल पे कोई जोर चलता नहीं, मुस्कुराने लगे थे मगर रो पड़े. गीताचे बोल लिहिले आहेत श्री आनंद बक्षी यांनी. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायिका आहेत लता मंगेशकर. हे गाणे दीपचंदी तालावर आधारित आहे. तालामध्ये 14 मात्रा आहेत, ज्या रूपक तालातील मात्रांच्या दुप्पट आहेत. या तालाचे बोल आहेत, धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन धा धिन धा धा तीन ता तीन धा धा धिन. गाणे सुरू होते तालाच्या 11व्या मात्रेपासून. बघूया तालामध्ये हे गाणे कसे बसवता येईल.

तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर. सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित कार्यक्रम सूरविश्वास. मंडळी सूरविश्वास अंतर्गत आपण यावेळी आस्वाद घेणार आहात कुमार मंचचा, अर्थातच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्यामध्ये अर्पिता कुलकर्णी हिचं शास्त्रीय गायन, शिवाय आदिताल तबला अकादमी नाशिक यांच्या विद्यार्थ्यांचं समूह तबला वादन सुद्धा, शिवाय वीणा गोखले यांचं संवादी निवादन. या कार्यक्रमाचे आयोजक आहेत विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील धनश्री पाटे. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक पंडित नितीन वारे. तेव्हा आवर्जून या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 22 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:00, ठिकाण विश्वास हब, विश्वास गार्डन समोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
2: ऐकूया बर्फी या चित्रपटामधलं स्वानंद किरकिरे यांचं गीत, गायक स्वर श्रेया घोषाल आणि निखिल पॉल जॉर्ज यांचा, संगीत दिलं आहे प्रीतम चक्रबोर्टी यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर नाशिक।
4: चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात अलका याज्ञिक यांच्या आवाजात। संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी।

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
4: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
3: हो, पण फार खर्च आला असेल ना?
4: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
3: काय सांगतो?
4: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
5: आता आपण ऐकणार आहोत बसेरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि संगीतकार राहुल देव वर्मन.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: वैभव अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

आरोग्यासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुशखबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800016406 या क्रमांकावर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल
1: उचलू. बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
1: नाशिककरांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फेब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98230 45 627 किंवा 98232 23 367.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5327-2426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती आणि स्तोत्र. संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 आमच्या पुनःप्रसारित कार्यक्रमांच्या मालिकेत सुंदर कथा. तर रात्री 10:15 गिरवाड विश्व हा कार्यक्रम. रात्री 10 आनंद घन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. रात्री 12-4 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 4:15 आपण सुरुवात करणार आहोत भक्ती संगीतानं. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत. 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्लोक क्रमांक 54,

0: जाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम। श्रोते हो, या श्लोकात समर्थ उत्तम भक्ताच्या वैराग्य लक्षणांबद्दल सांगतात। उत्तम भक्त हा तरुणपणीच विरागी वृत्तीने राहतो। आरण्य या शब्दाचा अर्थ एकांतवास किंवा वैराग्य असा आहे। सदा सेवी आरण्य यात सदा हा शब्द सातत्य दर्शवतो। सतत 24 तास अंतर्मुख होऊन एकांतवासात तो राहतो। श्रोते हो, राजा जनक हे वैराग्याचं उत्तम उदाहरण आहे। प्रापंचिक असूनही आणि भर दरबारातही ते एकांतवासाचा अनुभव घेत असत म्हणे। श्रोते हो, तरुणपणी शरीर उत्तमपणे साथ देते। शरीर व्याधी मागे लागलेल्या नसतात। सर्व इंद्रिये उत्तम प्रकारे कार्य करीत असतात। इंद्रियांची सक्षमता चांगली असताना ईश्वर प्राप्तीचे ध्येय गाठणे सहज शक्य असते। ज्याला भगवंताची उपासना साधना प्रखरपणे करायची आहे त्याने तरुणपणीच वैराग्य वृत्ती ठेवून एकांतवास करावा। सारखे माणसांमध्ये राहिल्याने चित्त मलिन होत असते। समर्थही 12 वर्षे टाकळी येथे एकांतात राहिले। तुकाराम महाराज रोज काही तास देहूजवळील भंडारा डोंगरावर जाऊन राहत असत। एकनाथ महाराजांनी शूलभंजन टेकडीवर एकांतात साधना केली। भक्त प्रल्हाद आणि ध्रुव बाळाच्या कथा दृढ निश्चयाच्या बळाने भगवंत भेट घडवून आणते हे दाखवतात, हो की नाही? एकूणच काय तर इंद्रियावर ताबा, मनाचा संयम आणि अंतर्मुख होऊन अलिप्तता किंवा वैराग्य या सर्व गोष्टींची सवय तरुणपणातच लागली पाहिजे असे समर्थांना अपेक्षित आहे। पण काही लोकांना एकांत मानवतच नाही। असे लोक एकटे असतानाही मनातल्या मनात माणसांच्या घोळक्यात असल्याची कल्पना करीत बसतात। कल्पनेनेच ते लोकांत साधतात। लोकांतात असले की वाद विवाद, दंभ कलह या गोष्टी उद्भवतात। तसेच ऐश्वर अधिकार यश कीर्ती या विषयांच्या कल्पनाही लोकांतातच त्रास देतात। पण हा सर्वोत्तमाचा दास मात्र या कल्पनांचा मेळ घालीत बसत नाही। कल्पना म्हणजे अविद्या आहे हे तो जाणून असतो। दृढ निश्चयाने परमेश्वर चिंतनातच तो राहतो। असा उदासीन तापसी ब्रह्मचारी भक्त रामरायाची दृढपणे भक्ती करत असतो। असा भक्त मनाने प्रबळ असतो। त्याचा इंद्रियांवर ताबा असतो। तो नेहमी विवेकाने वागतो। असा हा सर्वोत्तमाचा दास जगात धन्य होणारच नाही का? जय जय रघुवीर समर्थ। श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन विभावरीताई कुलकर्णी यांनी केले होते।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2426।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
4: ये गुलशन, फूल, कलियां, बहार, वादियां, ये मौसम, खेत, हरियाली, पहाड़, बर्फ, ये कायनात, कुछ भी नहीं,
5: कुछ भी नहीं,
4: कुछ भी नहीं। गरन में वो नहीं।
5: वो है कौन?
6: कप्तान साहब, उस लड़की का कोई नाम तो होगा।
4: नाम?

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
4: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
4: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
4: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: अगं देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300108076 आणि कल्पेश आचट 8300016406 या क्रमांकावर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बस टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 0253527426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: खास नाशिककरांसाठी बहावा आणि मधुमती फ्लॉवर फॅब्रिक पेंटिंग कार्यशाळा 2 आणि 3 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. संपर्क साधा 98230 45 627 किंवा 98232 23367.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

रख देंगे, ये बंगले ये

तो मिला जा, तू चुल्लू भर पानी में डुबकी लगा जा बेमा।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC च्या इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: मैं तुझे प्यार करूंगा तो तेरी याद आएगी, तेरी याद आएगी तो हम तुम मिलेंगे। मैं तुझे प्यार करूंगा तो तेरी याद आएगी, तेरी याद आएगी तो हम तुम मिलेंगे। हम तुम मिलेंगे तो, हम तुम मिलेंगे तो सब लोग देखेंगे, सब लोग देखेंगे तो, देखेंगे तो

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर।
2: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात।
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%।
2: मुदत 1 वर्ष। आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या। नियम व अटी लागू।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृह उद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवर.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
3: स्मृती भाग 3, समग्र भारतवर्षातील वेदविदास. मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आजपासून आपण माझ्या माहितीतल्या स्मृतींची माहिती पाहू. 1. अत्री महर्षी संहिता. 1 पासून 398 श्लोकापर्यंत अखंड असलेली व एकच अध्याय असलेली संहिता ही अत्री ऋषींनी लिहिलेली स्मृती आहे. यात धर्मशास्त्रोपदेश, शुद्धिश्लोक, प्रायश्चित्त, दानफल, श्राद्धफल, निंद्य ब्राह्मण, धर्मफल इत्यादी असे वर्णन येते. सर्वात शेवटी य इदं धारयिष्यन्ति धर्मशास्त्र मतंद्रिता इहलोके यशः प्राप्य ते यास्यन्ति त्रिविष्टपम्. विद्यार्थी लभते विद्यां, धनकामी धनानि च, आयुष्कामस्तथैवायुः श्रीकामी महति श्रियम्. हे श्लोक येतात. म्हणजे जो पुरुष आळस त्यागून या धर्मशास्त्रास जाणतो तो या लोकात यशस्वी बनून स्वर्गसुखाचा धारणकर्ता होतो. हे शास्त्र वाचण्याने विद्यार्थ्यास विद्या, धन इच्छिणाऱ्यास धन, दीर्घायु इच्छिणाऱ्यास दीर्घायु व लक्ष्मीची इच्छा करणारास लक्ष्मीची प्राप्ती होते. वाचाल ना एकदा तरी? अवश्य वाचा. यात धन व लक्ष्मी हे दोन शब्द आले आहेत. आमच्या नजरेत ते दोन्हीही एकच, पण धन व लक्ष्मी या दोहोंचाही अर्थ वेगळा आहे बरं. पण याचा अभ्यास मी आपल्यावर सोडतो. आपण थोडी तरी उत्कंठा ठेवून याचा अर्थ पाहण्याचे कष्ट घ्यावे ही आपणास विनंती करतो. 2. विष्णू प्रोक्त धर्मशास्त्र. यात 114 श्लोक येतात. कृतयुगाचे समाप्तीनंतर सनातन धर्म लुप्त झाला. मुनींनी प्रत्यक्ष विष्णूस त्रेतायुगाचे आरंभास धर्मसंग्रहाविषयी प्रश्न विचारले व त्याचे उत्तर म्हणजे ही स्मृती आहे. यात विष्णू भगवानद्वारा निर्धारित धर्मशास्त्र येते. वर्णाश्रम धर्म व राजधर्माचे विवेचन येते. सर्वात शेवटी यदत्रा विदितं किंचित तदन्येभ्यो गमिष्यत हे वाक्य येते. म्हणजे तुम्ही इथे जाणले नाही ते अन्य इतर ग्रंथांचे अनुशीलन म्हणजे अभ्यासाने जाणू शकाल. ही विनम्रता जर माझी देवताच दाखवत असेल तर माझा धर्म किती श्रेष्ठ असावा. आम्हाला अभिमान नको, हवाच आणि बाळगलाच पाहिजे. आज इथे थांबतो. उर्वरित भाग उद्या नंतर पाहूच. इत्यलम, धन्यवाद. हा
2: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतो आहे आणि आपल्या आनंदघन लता मंगेशकर या कार्यक्रमाच्या 7व्या भागात मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की मास्टर दीनानाथांचं अकाली निधन झालं। दीनानाथ नावाचा गानसूर्य अस्ताला गेला होता, दशदिशा अंधारल्या होत्या आणि हा गानसूर्य मावळल्यानंतर ऐश्वर्य, प्रतिष्ठा, मान सन्मान या गोष्टी देखील लोप पावल्या होत्या, ज्या मंगेशकर कुटुंबियांनी एकेकाळी प्रतिष्ठा ऐश्वर्य उपभोगलं होतं। अशा मंगेशकर कुटुंबियांवरती आता गरिबी, पोटासाठी वणवण करणं यासारख्या संकटांना तोंड देण्याची वेळ आली होती। पण कोणत्याही संकटांनी कधीच खचून जायचं नसतं, रात्र झाली असली तरी पहाट होणारच असते। कशास आई भिजविशी डोळे, उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक काल। पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं। मास्टर दीनानाथांपासून तेज ग्रहण केलेल्या लता नावाच्या सूर्याचा क्षितिजावर उदय होणार होता। हृदयापासून तर हृदयनाथपर्यंत हा प्रकाश फाकणार होता। लता मंगेशकरांचं लहानपणीचं नाव हृदया होतं आणि आपल्या सुरांनी अवघ्या सृष्टीला हा गानसूर्य प्रकाशमान करणार होता। पण सध्या तरी संकटाचा काळ होता। अशा या संकटाच्या वेळी मंगेशकर कुटुंबातील 2 व्यक्ती खंबीरपणे उभ्या राहिल्या। एक म्हणजे माई आणि दुसरी म्हणजे भावंडांमध्ये ज्येष्ठ असलेली लता। मास्टर दीनानाथ बाबा म्हणून जो कल्पवृक्ष लावून गेले होते, त्या कल्पवृक्षाचं बी तर रुजलं होतं पण ते बीज करपू नये म्हणून त्याला प्रकाश, सावली आणि पाणी देऊन सिंचन करावं लागणार होतं। आणि तेच काम करण्यासाठी माई आता पदर खोचून उभ्या राहिल्या। परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते। याच परिस्थितीनं लताला सुद्धा तिच्या जबाबदारीची जाणीव करून दिली। बाबा गेले म्हणून काय झालं, मी आहे ना, अशा निर्धारानं ती उभी राहिली। वास्तविक तिचं वय ते किती होतं, 12-13 वर्षांची ती अल्लडपूर्ण, पण ती निर्धारानं उभी राहिली। एक गीत ऐकूया

लता दीदींच्याच आवाजातलं आज फिर जीने की तमन्ना है, गीत शैलेंद्र यांचं आहे. या गीताला संगीत आहे एस डी बर्मन यांचं आणि गाईड या चित्रपटातलं गीत आहे आज फिर जीने की तमन्ना है.

संकटाच्या प्रसंगी देव कोणत्या ना कोणत्या रूपानं धावून येतो, तो यावेळी मास्टर विनायकराव यांच्या रूपानं धावून आला. मास्टर विनायकराव हे त्या काळचे अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी पित्याच्या मायेनं मंगेशकर कुटुंबियांना आधार दिला. मास्टर विनायकराव हे अभिनेत्री नंदाचे वडील. त्यांची नवयुग या नावाची एक चित्रपट कंपनी होती आणि या कंपनीमार्फत त्यांनी चित्रपट निर्मितीला सुरुवात केलेली होती. त्या कंपनीत त्यांनी लहानग्या लताला काम करण्यासाठी बोलावून घेतलं. पहिली मंगळागौर या मास्टर विनायकांच्या चित्रपटामध्ये लताने भूमिकासुद्धा केली होती आणि नटली चैत्राची नवलाई हे गाणंही गायलं होतं. एक गीत आपण ऐकूया, निळ्या आभाळी कातरवेळी. गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे आणि या गीताला लता मंगेशकर यांनीच आनंदघन या नावानं संगीत दिलेलं आहे. मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं हे गीत आहे, निळ्या आभाळी कातरवेळी.

आता मास्टर दीनानाथांच्या गैरहजेरीत त्यांची भूमिका माईला पार पाडायची होती. आपली मुलं संगीत क्षेत्रामध्ये पुढे येऊन त्यांनी नाव कमवावं हे दीनानाथांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न माईला आता पूर्ण करायचं होतं. माई दीनानाथांसारखी संगीतातली तज्ज्ञ नव्हती, पण दीनानाथांच्या सहवासात राहिल्यानं आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी काय करायचं हे तिला नेमकं ठाऊक होतं. नियमित रियाजाचं महत्त्व तिला माहिती होतं. आपल्या मुलांना दररोज सकाळी उठवून ती त्यांच्या हातामध्ये तानपुरा द्यायची आणि रियाज करायला बसवायची. माई मुलांना कधी धाक दाखवून तर कधी प्रेमानंही समजवून सांगायची. माई दीनानाथांसारख्या महान गायकाच्या सहवासात राहिल्यामुळं काही राग काही चिजा तिलाही अवगत झाल्या होत्या आणि मुख्य म्हणजे तिचा कान तयार होता. माई दीनानाथांना मालक असं म्हणायची. मुलं जेव्हा रियाज करायची तेव्हा त्यांचं जर काही चुकलं तर तिला ते लगेच लक्षात यायचं. अशा वेळी मुलांना ती मालक असं गात नव्हते किंवा मालक असे गायचे अशा शब्दात सांगून ती त्यांना दुरुस्त करायची. एक गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, नील गगन की छाव में. हसरत जयपुरी यांचं हे गीत आहे, शंकर जयकिशन यांचं संगीत आणि आम्रपाली या चित्रपटातलं हे गीत आहे, नील गगन की छाव में.

दीनानाथांनी लावलेल्या या कल्पवृक्षाला माई संस्काराचं पाणी देखील नियमानं घालत होती. दीनानाथ लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत त्यांनी काम केलं होतं. या गोष्टी माई मुलांना सांगायची. दीनानाथांसाठी त्या काळातल्या मोठमोठ्या लेखकांनी नाटकं कशी लिहिली हे ती सांगायची. ती नाटकं आणि त्यातील उतारे मुलांना वाचून दाखवायची. तिच्या परिणती हे सगळं काम करत होती. आणि या अनौपचारिक शाळेमध्ये मंगेशकर भावंडांचं शिक्षण अशा रीतीनं सुरू होतं. परिस्थिती गरिबीची असली तरी मंगेशकर कुटुंबियांनी स्वाभिमानाशी कधीच तडजोड केली नाही. कधीकधी त्यांची कामवाली बाई मुलांसाठी पदरात लपवून खायला घेऊन यायची, पण माईला ते आवडत नसायचं. ती म्हणायची, भुकेनं शरीर मरतं पण भिकेनं आत्मा मरतो. दीनानाथांसारख्या महान व्यक्तीची स्मृती, त्यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर राहावा म्हणून माईनं त्यांची पुण्यतिथी दरवर्षी संगीताचा एखादा कार्यक्रम करून साजरी करायचं ठरवलं. आता परिस्थिती जरी अनुकूल नव्हती तरी प्रसंगी घरातली चांदीची भांडी गहाण ठेवून किंवा विकून या कार्यक्रमाचं आयोजन त्या करायच्या. मास्टर दीनानाथांच्या पहिल्या पुण्यतिथीचा कार्यक्रम कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरमध्ये झाला. या कार्यक्रमाच्या वेळेला नामवंत गायक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये लतानं सुद्धा गीतं सादर केली. कुंदनलाल सैगल यांचं मैं क्या जानू क्या जादू है हे गीत तिने या कार्यक्रमामध्ये म्हटलं आणि सगळ्या उपस्थितांनी तिचं मनापासून कौतुक केलं. पण कार्यक्रमाहून घरी परतताना माई लताला म्हणाल्या, कार्यक्रमात गाताना चेहरा फारच वेडावाकडा करत होतीस, मालक असं करत नव्हते, त्यांना असं आवडलं नसतं. माईनं एखाद्या कसलेल्या गुरुचं काम क्षणार्धात पार पाडलं होतं आणि त्यामुळं त्याच क्षणी लताला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिनं ठरवून टाकलं की यापुढे गाताना चेहऱ्यावर संयत भाव हवेत, मुद्रा अनावश्यक विडीवाकडी करता कामा नये. आणि हे तत्व तिनं आज तागायत पाळलेलं आहे. एक सुंदर गीत ऐकूया, मैंने कहा फूलों से. गीत योगेश यांचं आहे, संगीत SD बर्मन यांचं. मिली या चित्रपटातलं हे गीत मैंने कहा फूलों से.

आता मास्टर विनायकरावांनी मंगेशकर कुटुंबियांना कोल्हापूरला बोलावून घेतलं होतं. नवयुग संस्थेतून बाहेर पडून त्यांनी कोल्हापूरला प्रफुल्ल पिक्चर्स या नावाची संस्था स्थापन केली होती. कोल्हापूर हे कलेचं माहेरघर होतं. कोल्हापूरला चित्रपट स्टुडिओ, चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणारे कलाकार, संगीतकार, गायक, लेखक आदी सगळी मंडळी राहत होती. मंगेशकर कुटुंब कोल्हापूरला आल्यानंतर एका जुन्या दुमजली घरामध्ये राहत होतं. या घरातील वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्या त्यांनी भाड्यानं घेतल्या होत्या. वरती पत्र्याचं छप्पर होतं. अशा या घरामध्ये ते बरेच दिवस राहिले. घरात राहताना त्यांनी उपभोगलेले सुखदुःखाचे अनेक कडू गोड क्षण मंगेशकर भावंडांना आजही आठवतात. मास्टर विनायकरावांनी त्यावेळी वि स खांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित माझं बाळ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटामध्ये अनाथ मुलीची भूमिका लतानं केली होती. या चित्रपटात अनाथालयातील मुलं आश्रमासाठी वर्गणी गोळा करायला जातात असं एक दृश्य होतं. या दृश्यात लतासोबतच मीना आणि आशा यांनीही भाग घेतला होता. पण परिस्थितीमुळे आपल्या भावंडांना असं काम करावं लागतं या गोष्टीचं लताला फार वाईट वाटलं होतं. मात्र विनायकरावांचा उदार आश्रय नसता तर चित्रपटातली ही भूमिका प्रत्यक्ष जीवनामध्ये करावी लागली असती हेही तिला जाणवलं. पण परिस्थितीपुढे काही इलाज नसतो आणि काही गोष्टी या आवडल्या नाही तरी नाईलाजाने कराव्या लागतात. म्हणून त्यावेळा लतासमोर दुसरा कोणताही इलाज नव्हता. एक गीत आपण त्यांच्याच आवाजातलं ऐकूया, तुझसे नाराज नाही जिंदगी. गीत गुलजार यांचं आहे, संगीत आर डी बर्मन यांचं आणि मासूम या चित्रपटातलं हे सुंदर गीत तुझसे नाराज नाही जिंदगी.

मंडळी, त्या काळातली प्रख्यात गायिका आणि नायिकासुद्धा असलेली नूरजहाँ ही त्या काळात कोल्हापूरलाच होती. विनायकरावांच्या बडी बहन या चित्रपटामध्ये ती भूमिका करत होती. लता दररोज कामासाठी म्हणून स्टुडिओत जायची आणि आपलं काम आटोपलं की ती स्टुडिओमध्ये इतरत्र भटकायची, कलाकारांची ओळख करून घ्यायची. तिला सायकल चालवणं खूप आवडायचं. अशीच एक दिवस सायकल चालवत चालवत ती नूरजहाँ राहत असलेल्या खोलीजवळ आली. तोंडानं गाणं म्हणणं सुरूच होतं आणि तिच्या गाण्याची लकेर नूरजहाँच्या कानावर पडली. एवढं सुस्वर कोण गातंय हे पाहण्यासाठी नूरजहाँ बाहेर आली आणि छोट्या लताला गाताना पाहून तिला आश्चर्यच वाटलं. तिनं तिला आपल्या रूममध्ये बोलावून घेतलं आणि गायला लावलं. लताला तर काय, कोणी गाणं म्हण म्हटलं की ती आनंदानं तयारच असायची. अशा रीतीनं त्या काळातील मल्लिकाई तरन्नुम असलेल्या नूरजहाँ आणि भविष्यामध्ये स्वरसम्राज्ञी झालेल्या लताचा स्नेह जुळला तो कायमचाच. नूरजहाँ मग कधीकधी लताला चित्रपटाच्या सेटवरही बोलावून घ्यायची आणि तिथं वेळ असला की दोघी गाणं म्हणायच्या. त्या दोघींच्या गाण्याची जुगलबंदी उपस्थितांचं मन मोहून टाकायची. एकदा बोलता बोलता नूरजहाँ मास्टर विनायकरावांना म्हणाली, देखिए विनायकराव, मैं अभी से आपको बता देती हूँ कि ये छोटी लता एक दिन बहुत बड़ी गायिका बनेगी. नूरजहाँचे हे उद्गार अक्षरशः खरे ठरले. लता मंगेशकर या नावानं पुढं संगीत क्षेत्रात, चित्रपटाच्या गायन क्षेत्रात अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून राज्य केलं. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. परंतु या कार्यक्रमाचा समारोप आपण एका सुंदर गीतानं करूया. हे गीत आहे वादा करले साजना. गीत गुलशन बावरा यांचं, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत या गीताला आहे. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी हे गीत गायलेलं आहे आणि हात की सफाई या चित्रपटामधलं हे सुंदर गीत आहे वादा करले साजना. ऐकूया. नमस्कार मंडळी, पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

लेडीज कट्टा, स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका, दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याज दर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

बदन है राज खुदा का, इंसानों पर फाश न कर तेरे।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300 16512 या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326 26 26।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: अगं देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5352 4726 26 26।

0: टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: मग स्वानंदी, अगं मिळालेले बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आली आहे नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं आहे, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

मर्यादा क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।

खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनुया.

खुश खबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: गुलाब से।
1: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृह उद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये।
2: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते। खरं की काय? आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%।
1: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे, मी आजच तिला कळवते।
2: नक्की कळव। याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या क्रमांकांवर।

0: Oh, it's just too much now. Just can't get over it. I hope all of you join in the trip, including you.
1: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा. काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5723-4726.
2: सुनो सुनो, मैं तुम्हें कहानी सुनाता हूँ. कहानी? हाँ, मगर कौन सी कहानी सुनाऊँ? हाँ, तुम्हारी कहानी, मेरी कहानी, प्रेम कहानी. ओ लड़की दीवानी, सुनो एक कहानी. जवां है नजारे, हंसी है सितारे, हाँ, 1 2 3 4 5 6 7 8

0: करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: एका दिव्य क्षणी नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला. देवगिरी येथे सत्वयोगी जनार्दन स्वामी निवास करीत आहेत, त्यांचा अनुग्रहच तुला आत्मप्रकाश दावील. या दृष्टांतानुसार एकनाथ जनार्दन स्वामींच्या चरणी गेले. सद्गुरूंनी शिष्याची सर्व बाजूंनी कसोटी घेतली. सत्व परीक्षेच्या अग्नीत कांचन अधिक उजळलं, तेजाळलं. अखेर गुरुकृपेचा तो परिसक्षण आला. जनार्दन स्वामींनी एका पर्वत शिखरावर मलंग वेशातल्या दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडविले. भागवत धर्माची विरागी पताका दिगंतात फडकत ठेवणारे एकनाथ महाराज गुरुचरणी लीन झाले, विलीन झाले. नाम ध्यान माय बाप चोहीकडे सद्गुरूच दिसू लागले. आता अवघा जन्मच गुरुमय झाला.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर.
1: 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर, प्रोसेसिंग फी 0.75%.
0: अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

ही फरमाईश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800-10876 आणि कल्पेश आचट 83800-16400.